आशा भोसले यांच्या स्वरात आपण हे गीत ऐकलत. आणि आजचा दिवस रविवार अर्थात आदित्यवार, सूर्य नारायणाचा वार. आता भारतीय संस्कृतीमध्ये सूर्यदेव आणि सूर्यदेवांचं महत्व अधोरेखित करणाऱ्या किंवा त्यांच्या पूजेचं महत्व सांगणाऱ्या अनेक कथा आपण ऐकत असतो. पण हे केवळ भारतापुरतं मर्यादित नाही आहे. भारतीय प्राचीन संस्कृतीच्या पलीकडे जगभरातल्या काही संस्कृतींमध्ये सुद्धा सूर्यदेवाशी निगडीत काही पौराणिक कथा आहेत आणि त्या फार वेगळ्या पद्धतीच्या आहेत. म्हणजे आपल्याकडे ज्या सूर्यदेवाशी निगडीत गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा खूपच वेगळ्या आहेत. एक इजिप्शियन पौराणिक कथा असं सांगते की ससाण्याच्या डोक्याचा, म्हणजे ज्याचं डोकं ससाण्यासारखं आहे, असा देव रा, रा अर्थातच सूर्यदेवांचं तिथल्या इजिप्शियन पौराणिक संस्कृतीमधलं जुनं नाव, तर रा दिवसा सौर नौकेमधनं आकाशात संचार करत असे आणि रात्रीच्या वेळी तो पाताळातनं प्रवास करत असे आणि एका सर्पाशी लढत असे, अशी ती पौराणिक कथा आहे. की सूर्यदेव दिवसभर एका नावेतनं आकाशात संचार करतात. म्हणजे आपल्याकडे जी सूर्यदेवाच्या सात घोड्यांची संकल्पना आहे ती इजिप्शियन पौराणिक कथेत सूर्यदेवांचं रूप सुद्धा कसं आहे, तर ससाण्याच्या डोक्याचा देव रा असं दिसतं. तर चिनी पौराणिक कथा म्हणते की मुळात आकाशात 10 सूर्य होते आणि त्यांच्या ह्या सूर्यदेवांच्या आपापसामध्ये ज्या वेळेला 10 सूर्यांमध्ये संघर्ष झाला त्यामुळे संपूर्ण पृथ्वी आता भस्मसात होईल त्या सगळ्या सूर्यांच्या प्रकाशाच्या तेजाने असं वाटू लागलं. तेव्हा होयी नावाचा एक धनुर्धर होता, होयी, आणि त्याने मानवजातीला वाचवण्यासाठी 9 सूर्यांना खाली पाडलं, आपला बाण चालवला आणि ह्या 9 सूर्यांना खाली पाडलं आणि मग एकच सूर्यदेव आकाशामध्ये उरले. अशी चिनी पौराणिक कथा सूर्यदेवांशी निगडीत सांगितली जाते. प्रत्येक संस्कृतीमध्ये काही ना काहीतरी खासियत, काही ना काहीतरी वेगळेपण या कथांशी जोडलं गेलेलं आहे, जे आपण जाणून घेत आहोत रेनबो FM रेनबो वाहिनीवर, न्यूज ऑन AIR ॲपवर, वंदन या कार्यक्रमात.

नमस्कार, मी अजित कडकडे। आपण ऐकत आहात संगीताचे सप्तसूर, जिथे 24 तास झंकारत असतात, अशी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।

2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल।

आणि आता नेहमीप्रमाणेच आपण आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये वळणार आहोत एका बोधकथेकडे. अर्थातच या सगळ्या कथांमधनं मिळणारं सार, त्या कथांचा सारांश हा अत्यंत महत्त्वाचा असा म्हणू शकतो आपण. तर मंडळी, ही जी गोष्ट आता थोडीशी आपण ऐकणार आहोत, तर ती गोष्टीतली गोष्ट आहे. म्हणजे एका विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना असा प्रश्न विचारला, विचित्र प्रश्न विचारला, की सर, तुम्हाला रानडुकरं कशी पकडायची हे माहिती आहेत का? त्या शिक्षकांना वाटलं की हा विनोद आहे, आणि ते म्हणालेत की अजिबातच नाही, मला माहिती असण्याचं कारणच नाही. त्यानंतर त्या विद्यार्थ्याने सांगितलेली ही गोष्ट की रानडुकरं पकडण्यासाठी जंगलात योग्य जागा शोधायची आणि त्यानंतर जमिनीवर काही दाणे टाकायचे, मका टाकायचा. रानडुकरांना तो मका सापडतो आणि ते रोज फुकटचं अन्न खायला येऊ लागतात. आणि जेव्हा ती रोज त्यांना यायची त्यांची सवय होते, तेव्हा ज्या ठिकाणी ती नियमित येतात त्या ठिकाणच्या एका बाजूला कुंपण घालायचं. सुरुवातीला रानडुकरं घाबरतात, पण जेव्हा त्यांना कुंपणाची सवय होते तेव्हा ती पुन्हा मका खायला लागतात, आणि मग तुम्ही दुसऱ्या बाजूला कुंपण घालता, मग त्यांना त्याचीसुद्धा सवय होते आणि ती पुन्हा खाऊ लागतात. आणि हे जोपर्यंत आपण करत राहतो, जोपर्यंत

ही बाजूंनी कुंपण पूर्ण होत नाही तोपर्यंत हे करत राहायचं आणि शेवटच्या बाजूला मग एक दरवाजा ठेवायचा. आता फुकटच्या मक्यांची सवय झालेली डुकरं त्या दरवाज्यातनं पुन्हा फुकट मका खायला येतात आणि मग तुम्ही त्यांचा दरवाजा बंद करता आणि अख्खाच्या अख्खा कळप हा पकडला जातो. आता रानडुकरांनी आपलं स्वातंत्र्य गमावलेलं असतं, ती कुंपणाच्या आत धावत सुटतात पण ती पकडले गेलेली असतात आणि मग लवकरच ती पुन्हा फुकटचा मका खाऊ लागतात. त्यांना त्याची इतकी सवय झालेली असते की जंगलात स्वतःसाठी अन्न आपलं कसं शोधायचं हे ती विसरून गेलेली असतात आणि त्यामुळे ती आपली कैद स्वीकारतात. आणि मग पुढे त्याची परिणिती कशामध्ये होते ते सगळ्यांनाच माहिती आहे. ते सगळं सांगून झाल्यानंतर शिक्षकांनी विचारलं की तुला नेमकं म्हणायचं काय आहे, तर त्यावरती त्या विद्यार्थ्याने असं म्हटलं की सर, अशा पद्धतीचा फुकटचा मका म्हणजे फुकट मिळणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या भोवती पसरलेल्या असतात आणि ज्या वेळेला आपण त्या जाळ्यामध्ये त्या फुकटच्या गोष्टींच्या नादामध्ये तिथे अडकत जातो, थोडं थोडं थोडं करून आपलं स्वातंत्र्य आपण गमावत असतो. बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला मोहाचे असे फुकट मिळणारे क्षण इतके येत असतात आणि आपल्याला असं वाटतं की हे फुकट आहे तर किती छान आहे, नाही का? पण फुकट असं काहीच नसतं आणि त्यामुळे त्याच्या पाठी दडलेले जे काही स्वार्थ असतील किंवा उद्दिष्ट असतील ती जर आयुष्यात आपल्याला ओळखता आलीत तर मग आपण अशा पद्धतीने स्वातंत्र्य गमावलेले रानडुकर होणार नाही असं म्हणू शकतो. अतिशय वेगळ्या धाटणीची आणि छान वाटली ही गोष्ट, म्हणून तुमच्यापर्यंत आणावीशी वाटली की खरंच आपण बघूया असं आपल्या आसपास असे कुठे आपल्याला सगळ्या गोष्टी जिथे चारा घातलेला आहे आणि तो आपण म्हणजे ते खूप वेगवेगळ्या विषयांसाठी आपल्याला हे विस्ताराने लागू करता येतं. म्हणजे अगदी उदाहरणार्थ आपल्याला सध्या समाज माध्यमांवर मिळणारं फुकटचं मनोरंजन हा शब्द हरकत नाही वापरायला, तर मग आपल्याला असं वाटतं की अरे हे तर सगळं फुकट आहे, पण आपण नकळत त्या कैदेत कधी बंदिस्त होतो आणि आपल्या स्वतःच्या हातपायाच्या हालचाली मेंदूच्या हालचाली कशा कशा बंद होत जातात ते आपल्यालाही कळत नाही. तर त्यामुळे अशा पद्धतीची रानडुकरं व्हायचं का पुन्हा माणूसच राहायचं हा निर्णय आपल्या हाती. आपण ऐकत आहात FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲप आणि वंदन कार्यक्रमात आपल्यासोबत मी रश्मी वारंग.

आणि आता वेळ झाली आहे वंदन कार्यक्रमापुरतं इथंच थांबण्याची, कारण घड्याळामध्ये 5:56 झालेली आहेत. यानंतर आपल्या सोबतीला स्नेहल भाटकर यांच्या स्वरातील एक अत्यंत सुंदर असं हे गीत, त्यानंतर ठीक 6 दिल्ली केंद्राहून प्रसारित होणाऱ्या बातम्या ऐकूया, आणि 6:05 पुन्हा भेटूया याच वाहिनीवर FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर रेनबो फंडे हा कार्यक्रम घेऊन. तोपर्यंत ऐकवत रहा FM रेनबो प्रसारण सेवा.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: फेसबुक निस्काय व्हाट्सएप इन लाइफ मान मोड काम इतनो आराम सो स्टार्टअप योर डे विद रेनबो फंडे रेनबो फंडे
2: रेनबो फंडे रेनबो फंडे
1: म्यूजिकल साथ रियल लाइफ बात सिनेमा नाटक भटकन भी खास स्टार्टअप योर डे विद रेनबो फंडे रेनबो फंडे
2: रेनबो फंडे रेनबो फंडे।
3: बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर FM रेनबो वर 107.1 मेगाहर्ट्झ वर रेनबो फंडे या कार्यक्रमात। आपण ऐकत आहात हा कार्यक्रम न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून सुद्धा। आपल्यासोबत पुन्हा एकदा मी रश्मी वारंग। आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार।

आणि आता वळणार आहोत आजच्या आपल्या हवामान वृत्ताकडे. कुलाबा येथे नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस, आणि सांताक्रूज येथे नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, किमान तापमान 26 अंश सेल्सिअस, आणि आर्द्रता 92%. मुंबई शहर आणि उपनगराकरता पुढील 24 तासाकरता हवामानाचा अंदाज असा. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपेक्षित कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, अपेक्षित किमान तापमान 27 अंश सेल्सिअस. मच्छीमार बांधवांकरता सूचना. सोमालिया समुद्री किनारी भाग तसंच दक्षिण पश्चिम आणि पश्चिम मध्य अरबी समुद्राचा भाग इथं वाऱ्यांचा ताशी वेग हा 45 ते 55 किलोमीटर ताशीपासून वाढून 65 किलोमीटर ताशी असा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दक्षिण कोकण समुद्री किनारा आणि गोवा समुद्री किनारी भाग, कर्नाटक आणि केरळ समुद्र किनारी भाग, पूर्व मध्य आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्री भाग या ठिकाणी वाऱ्यांचा ताशी वेग हा 40 ते 50 किलोमीटर ताशीपासून वाढून 60 किलोमीटर ताशीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या दरम्यान मच्छीमार बांधवांनी समुद्रात बोटी नेऊ नयेत अशी सूचना करण्यात येत आहे. ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांकरता हवामानाचा अंदाज असा. सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही भागांमध्ये वर्तवण्यात येत आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात FM रेनबो प्रसारण सेवा, न्यूज ऑन AIR ॲपवर रेनबो फंडे हा कार्यक्रम.

रविवारची ही प्रसन्न सकाळ आणि रेनबो फंडे कार्यक्रमात आपण भेटलो आहोत मंडळी. आपल्याला आठवते काही महिन्यांपूर्वी आपण याच रेनबो फंडे कार्यक्रमात अशा काही शब्दांबद्दल बोललो होतो जे शब्द किंवा विशेषण आपण असं म्हणूया एखाद्या व्यक्तीसाठी आपण फार सहज वापरतो किंवा एखादा शब्द प्रयोग असतो एखादं वाक्य असतं जे आपण सहज वापरतो पण त्याच्यामागचा अर्थ माहिती नसतो. जसं की हरिश्चंद्राचा अवतार आहे असं म्हटलं जातं किंवा ज्या वेळेला रोम जळत होता तेव्हा निरो फिडल वाजवत होता अशा पद्धतीचा एक उल्लेख येतो किंवा बाबा आजमच्या काळातलं ही गोष्ट आहे. तर हे सगळ्या शब्दांचा अर्थ किंवा त्याच्या मागची पार्श्वभूमी आपण जाणून घेतली होती. आज त्याचा भाग दोन तुम्ही म्हणाल वा फार लवकर घेऊन आलात भाग दोन इतके महिने झाल्यावर. तर हो आज अशाच पुन्हा काही संकल्पनांबद्दल बोलणार आहोत आपण की एखाद्याला उपमा देताना आपण सहज म्हणून जातो एखादी उपमा म्हणजे जसं की उदाहरणार्थ एखादी व्यक्ती जमदग्नीचा अवतार आहे असं आपण सहज म्हणतो तर त्याच्या मागचं कारण अर्थात हा एकच केवळ भाग नसणार आहे असे वेगवेगळ्या अशा संकल्पना आणि त्या संकल्पनांमध्ये गोवलेली माणसं किंवा शहरं नेमकी खरंच प्रत्यक्षातली आहेत का काल्पनिक आहेत याबद्दलच बोलूया आजच्या रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये FM रेनबोवर 107.1 मेगाहर्ट्सवर. तत्पूर्वी उत्तरा केळकर यांच्या स्वरात आपण बहिणाबाई चौधरी यांची ही रचना ऐकूया.

0: शुदेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे 7 रंग FM रेनबो वाहिनी 107.1 MHz.
5: सगळ्यात मला आवडणारी गोष्ट कोणती असेल की आपण एखादा विषय अशा साशंक मनाने श्रोत्यांसमोर ठेवावा आणि श्रोत्यांनी त्याची अचूक नस पकडून लगेच त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करावी. यासारखं सुख नाही का? तुम्हाला अचूक कळलेला आहे विषय बरं का? आणि आपल्याकडे तसे मेसेजेससुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. बरं, जमदग्नीचा अवतार अतिशय सहज आपल्याकडे म्हटलं जातं आणि त्याच्यामागचं कारण आपण सगळेच जण जाणतो की जमदग्नी ऋषी, मग ते अत्यंत स्वभावाने तापट होते, मग त्या रागाच्या भरामध्ये त्यांनी परशुरामाला दिलेली आज्ञा, रेणुका

मातेचा संहार करण्याची वगैरे वगैरे. तर त्यामुळे एखाद्या रागीट व्यक्तीला जमदग्नीचा अवतार म्हटलं जातं, आपण सगळेच जण जाणतो. बरं, असाच आणखीन रागासाठी वापरला जाणारा एक शब्द प्रयोग, तो म्हणजे आग्या वेताळ आहे बाई, त्याच्या वाट्याला नको. आता हा आग्या वेताळ शब्द कुठून आलेला आहे? तर आपल्याकडे जे पौराणिक संदर्भ सांगितले जातात, वेताल ही देवता आहे आणि त्या वेताल देवतेचे अनेकविध प्रकार आहेत. उग्र देवता आहे ही, जसं की आग्या वेताळ, ज्वाला वेताळ, प्रलय वेताळ, आणि ती महाकाय, थोडीशी क्रूर आणि सदैव शस्त्रधारी अशी देवता मानली जाते. आपल्याकडे महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यामध्ये जर आपण गेलो तर तिथं वेताळ वेतोबा या नावाने सुद्धा ग्रामदैवत म्हणून त्याची पूजा केलेली जाते. तर लोककथांमध्ये या आग्या वेताळाचा जो काही उल्लेख येतो तो कसा आहे, तर रात्रीच्या वेळी आगीचा लोळ किंवा प्रकाशमान अशी सावली म्हणून आकाशात किंवा जुन्या पडक्या वाड्यातनं फिरणारा असा तो आग्या वेताळ, आणि तो आग ओकतो त्या अर्थाने तो आग्या वेताळ असल्यामुळे आपल्याकडे मराठीमध्ये एखादी जर का अत्यंत कडक स्वभावाची किंवा रागीट वागणुकीतनं आग ओतणारी जर व्यक्ती असेल तर तिला तो बाई आग्या वेताळ आहे असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे ह्या शब्दप्रयोग प्रयोगामागचा हा सगळा संदर्भ किंवा ही पार्श्वभूमी ती थोडक्यात सांगितली. बरं, आपल्याकडे अशा अनेक गोष्टी येत आहेत, त्यांच्याकडे सुद्धा मी वळणार आहे. काही काही गोष्टी तर मला सुद्धा स्वतःलाच नव्याने अच्छा अया म्हणजे हे खरंच आहे असं वगैरे झालं थोडंसं. तर कशाबद्दल बोलते मी, असे कोणते शब्दप्रयोग मी माझ्या पोतडीत घेऊन आले सांगणार मी आपल्याला. पण तत्पूर्वी हे गीत आपण ऐकूया, ज्याच्यामध्ये हा जो राग आहे हा जरा सौम्य आणि लाडिक वगैरे आहे. तर त्यामुळे महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं हे गीत आपल्यासाठी.

0: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर. विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा. 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल।
1: एफ एम रेनबो 107.1 MHz आणि खूप सगळ्या वेगवेगळ्या आपल्याकडच्या ह्या उपमा येत आहेत। बरं, उपमांबद्दल बोलत असताना आपण म्हणी, वाक्प्रचार याच्याबद्दल बोलत नाही आहोत। आपण आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये कित्येकदा अशी उपमा आपण एखाद्या व्यक्तीला देतो जिचा काहीतरी मागे संदर्भ असतो, त्या संदर्भाबद्दल बोलतोय। अपूर्वा श्रोत्री, तुम्ही अगदी म्हणजे जी गोष्ट मी सुद्धा सोबत घेऊन आले होते त्याच गोष्टीचा उल्लेख केलाय। अनेकदा लंकेची पार्वती असं म्हटलं जातं, म्हणजे अजिबात जिच्याकडे कोणतेही दागिने नाहीत किंवा अतिशय साधी आहे जी स्त्री, तिला लंकेची पार्वती म्हणतात। त्याच्या मागची जी पौराणिक कथा आहे ती अशी की भगवान शंकरांनी माता पार्वतींच्या साठी सोन्याची लंका तयार करून घेतली होती आणि गृहप्रवेशाच्या वेळी रावण पूजेसाठी आला तिथं आणि यज्ञाची दक्षिणा म्हणून त्याने ती सोन्याची लंकाच मागून घेतली। आणि शंकर भगवान, ज्यांना आपण भोळा सांब असं सुद्धा म्हणतो आणि त्यामुळे एखादी व्यक्ती फार भोळसट असेल तर अगदी भोळा सांब आहे हो असं सुद्धा जे म्हटलं जातं, तर भगवान शंकरांनी ही सोन्याची लंका रावणाला दान केली आणि त्यामुळे काय झालं, जिच्यासाठी ही लंका बनवलेली होती, तयार केली होती, ती सगळं वैभव गेल्यामुळे निष्कांचन अत्यंत साधी बिचारी राहिली आणि त्यामुळे लंकेची पार्वती असा जो शब्द प्रचार रूढ झालेला आहे त्याच्या मागचं हे कारण आहे। असेच आणखीन गमतीशीर शब्दप्रयोग त्याच्याकडे आपण वळणार आहोत। तत्पूर्वी सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं हे गीत आपल्यासाठी।

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया। मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास, असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: FM रेनबो 107.1 MHz आपल्याला अनेक श्रोत्यांनी छान छान पर्याय कळवलेले आहेत। अशोक शिंत्रे यांनी उपटसुंभ, तर त्या अर्थातच ज्याचा काही तिथे उपयोग नाही आहे आणि तरीसुद्धा तिथे वावरणाऱ्या व्यक्तीसाठी ते म्हणतात, तर याचा अर्थ शोधावा लागेल आपल्याला की उपटसुंभ हा सुंभ नेमका कोणता आहे की जो अचानक मध्येच उपटतो म्हणून त्याला तसं म्हटलं जातं। बरं, नीलांबरी कुलकर्णी यांनी लंकेत सोन्याच्या विटा, म्हणजे आपल्याला त्याचा काही फायदा नाही, तिकडे कुठेतरी दूरवर काहीतरी एखाद्या गोष्टीचं महानपण असतं पण आपल्याला त्याचा थेट फायदा होणार आहे का, या अर्थाने आपण हे म्हणतो। तर ह्या लंकेत सोन्याच्या विटा, मला वाटतं मगाशी मी जी महादेवांची कथा सांगितली त्यात त्या सोन्याच्या लंकेचा जो उल्लेख आहे सगळा, तर तो संदर्भ आपल्याला इथे कळून जातो। कल्पना वारे म्हणतायत की जर खूप चांगलं एकदम असं वगैरे वागणं झाल्यानंतर कुणीतरी त्यांना म्हणतं की काय हरिश्चंद्राचा गड चढून आली आहेस का, तर राजा हरिश्चंद्र सत्यवचनी आणि हे सत्यवचन राखण्यासाठी त्याने स्वतःचे सगळे जे काही हाल कुटुंबासकट त्यांचे जे झाले त्यामुळे हरिश्चंद्राचा गड, जयंत बर्वे यांनी रुद्रावतार अर्थातच रुद्र उग्र देवता आणि ती ज्यावेळेला संतप्त होते त्यावेळेला तिचा जो अवतार असतो त्याप्रमाणे वैतागून चिडून वागणारी व्यक्ती रुद्रावतार। माधव वाघ यांनी पुलंच्या आजींचा किस्सा सांगितलाय की त्यांचे आजोबा पुलंचे हे अगदी आयत्या वेळेला कुणालाही लगेच जेवायला वगैरे घेऊन यायचे, त्यामुळे त्यांना परोपकारी नागा असं म्हटलं जायचं। तर नागा साधू जे असतात, जे निस्संग असतात, त्या अर्थाने तो शब्दप्रयोग रूढ झालेला। दुर्वास ऋषींचं पण आपल्याला माहिती आहे, अत्यंत कडक स्वभाव। भोळा सांब आत्ताच आपण उल्लेख केला आणि भटक भवानी, तर भटक भवानी शब्द आहे, ढालगस भवानी आहे, त्याचा इतिहास मीच तुम्हाला सांगितला होता आठवत असेल तर। ढालगस भवानी एखादीला म्हटलं जातं, तर पुण्यामध्ये पेशव्यांची जेव्हा विजयी मिरवणूक निघायची, कुठलीही मोहीम ते जिंकून युद्ध वगैरे जिंकून परत यायचे पुण्यात पेशवे, तेव्हा ती मोहीम त्यांची ती मिरवणूक निघायची आणि त्या मिरवणुकीच्या अग्रभागी एक ढालगज हत्ती असायचा। त्या ढालगज हत्तीचं नाव, बरीच वर्ष तो मान जो होता तो भवानी नावाच्या हत्तीणीला होता आणि त्यामुळे ती भवानी हत्तीण जशी पुढे पुढे करते तसं करणारी स्त्री, या अर्थाने ती भटक भवानी ढालगस भवानी हा शब्द निर्माण झाला। स्वरूपा सावंत, तुम्ही आता जो उल्लेख केलात की बऱ्याचदा बाजारामध्ये म्हणजे रस्त्यावर विक्री करणारे असतात त्यांच्याबरोबर बोलताना अनेक जण म्हणतात की बापट भाव सांगा, तर हे बापट भाव काय आहे हे माहीत नाही असं स्वरूपा सावंत यांनी सांगितलं। त्याची गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे, म्हणजे दादर स्टेशनचा जो रोड आहे तर सेनापती बापट रोड, त्या एरियामध्ये एक गँग होती आणि ती वसुली गँग होती, त्या गँगचं नाव होतं बापट गँग आणि त्यांचा म्होरक्या जो होता तर त्याच्यामुळे ते पडलेलं आहे। तर त्यामुळे त्यांचा तिथे सगळी टोलमोल सगळी किंवा एखाद्या गोष्टीची घासाघिसी त्यांच्या पद्धतीने चालायची आणि त्यामुळे बापट भाव सांगितल्यानंतर घासाघीस न होता निम्मे पैसे देऊन

वस्तू घेण्याचं सुख सुख म्हणताना सुद्धा हा खरं तर गैरप्रकार आहे, पण कारण एक प्रकारे वसुली वगैरे सगळा तो भाग आहे, पण त्यात घासाघीस नाही असा भाव. आणि त्यामुळे म्हणजे जर का 100-200 रुपये सांगितलेला असेल तर 100 रुपयामध्ये खरेदी, त्या अर्थाने हा शब्दप्रयोग जो आहे बापट भाव तर तो केला जातो अशी कथा सांगितली जाते. अजून काही शब्द आणले मी थोडेसे पोतडीतनं, त्यांच्याकडे आपण वळणार आहोत, पण तत्पूर्वी हे लोकगीत विठ्ठल उमप यांच्या स्वरातलं ऐकूया. FM रेनबोवर 107.1 MHz वर.

श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया। मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास, असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।

आणि अनेकविध शब्दांचा सडा आपल्याकडे आज सकाळ सकाळ इथं रविवारच्या सकाळी तुम्ही उठून असा हा सगळा शब्दच्छल वगैरे आपण करतोय एकत्र. गंमतच आहे सगळी. सीमा यांनी आपल्याला पुन्हा ढालगस भवानीचा जो उल्लेख केला आपण, रेवती सरनाईक यांनी महामाया हा शब्द वापरला जातो, हिंदवी श्रोत्री यांनी कर्णाचा अवतार, श्रीकांत देसाई यांनी एखादी व्यक्ती तांडव घालते असं म्हटलं जातं, उदय कुलकर्णी यांनी कडक लक्ष्मीचा उल्लेख केला आहे, अपर्णा पटवर्धन यांनी सुद्धा ढालगस भवानीचा उल्लेख केला आहे, सुप्रिया रायकर म्हणतायत सत्यवानाचा बेटा आहेस असं म्हटलं जातं, शोभा सप्रे यांनी हो अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडाय हो असं वगैरे जे म्हटलं जातं त्याबद्दल कळवलंय. जयंत बर्वे यांनी तर आपल्याला अशी यादीच दिली आहे, कुंभकर्ण, कळीचा नारद, दानशूर कर्ण, भीष्म प्रतिज्ञा. त्यानंतर मुकुंद चांदेकर यांनी हो एखादी व्यक्ती आई वडिलांची छान सेवा करणारी असेल तर तिला आपण श्रावण बाळ असं म्हणतो. रवींद्र कुडाळकर यांनी आपल्याला शहाजूक या हा कोण शहाजोग लागून गेलेला आहे असं आपण म्हणतो नाही का, तर त्याबद्दल कळवलेलं आहे. बरं, काही म्हणजे असा हा जो उल्लेख आहे तर त्या उल्लेखामध्ये खरंच ते काल्पनिक पात्र आहे का ती गोष्ट प्रत्यक्षात खरं खरीखुरी घडून गेलेली आहे किंवा तशी खरीखुरी व्यक्ती होती याबद्दल आपल्याला काही वेळेला थोडंसं एक थोडीशी आपल्याला एक शंका असते. पण अनेकदा बोलताना आपण असं म्हणतो नाही का, म्हणजे विशेष करून एखाद्या गोष्टीचा आपल्याला नेमका ठाव माहिती नसेल, एखादी गोष्ट आपल्याला नेमकी अचूक माहिती नसेल तर आपण म्हणतो हो ते काय टिंबक टू सारखं झालं. तर टिंबक टू म्हणजे मला असं वाटलं होतं की असंच काहीतरी एक तयार केलेला शब्द असेल, पण तसं नाही आहे हो. टिंबक टू हे अक्षरशः पश्चिम आफ्रिकेतलं माली नावाचा जो भाग आहे तिथे असणारं एक जगप्रसिद्ध असं केंद्र आहे टिंबकटू. पण का असं म्हटलं जातं टिंबकटू असं, आपण जेव्हा टिंबकटू मध्ये गेलो किंवा लांब एखादं खूप दुर्गम ठिकाण आहे तर ते दाखवण्यासाठी आपण रूपक म्हणून हे वापरतो, ह्याचं कारण असं की हे शहर वाळवंटीकरण किंवा राजकीय अस्थिरतेचा सामना करत आलेलं आहे, त्यामुळे एखाद्या वाळवंटात दूरवर असलेलं दुर्गम ठिकाणी असलेलं त्यासाठी आपण टिंबकटू असा शब्द प्रयोग करत आलेलो आहोत. पण ते खरंच आहे, म्हणजे मला असं वाटायचं टिंबकटू हा असाच तयार केलेला शब्द आहे तर तसं नाही आहे. या सगळ्या शब्दांची ही गंमत. आणि हो, आपल्याला रवींद्र जोशी यांनी हा उल्लेख केलेला आहे की खिशात नाही दाणा पण मला बाजीराव म्हणा. तर इथं आपण बाजीराव हा शब्द तर अनेक ठिकाणी वापरला जातो, हा कोण मोठा लागून गेलाय बाजीराव, तर आपले बाजीराव पेशवे यांचं कर्तृत्व आणि त्यांची धडाडी आणि त्यांची जिद्द ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते एक मापदंड ठरलेले दिसतात की एखाद्या व्यक्तीने काहीतरी उत्तुंग कामगिरी केली तर बाजीरावाचा बेटा असं सुद्धा म्हटलं जातं आणि हा कोण लागून गेलाय मोठा बाजीराव असंही म्हटलं जातं. तर गाणं तसंच तुमच्यासाठी निवडलेलं आहे, ऐकूया आपण हे गीत आणि त्यानंतर कार्यक्रमाच्या पूर्वार्धाच्या समाप्तीच्या दिशेनेच आपण वळणार आहोत. FM रेनबोवर, न्यूज ऑन AIR ॲपवर रेनबो फंडे कार्यक्रमात तुमच्यासोबत मी रश्मी वारंगे आज.

आणि अगदी आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेले असताना आपल्याला विवेक नेवाळकर यांनी चुकला ढोर धामापूरच्या तळ्यात, धामापूरचं तळं जर तुम्ही बघितलेलं असेल तर इतकं सुंदर आहे आणि इतकं विस्तारलेलं आहे आणि इतकं अप्रतिम आहे. तर चुकला ढोर धामापूरच्या तळ्यात ही जी म्हण आहे कोकणात विशेष करून आहे, तर धामापूरच्या तळ्याचा आकार मला वाटतं किंवा त्याचा आवाका बघता मग ती गुरं, ढोर म्हणजे गुरं, ती जाऊन जाऊन कुठे जाणार तर त्या तळ्यापाशी. तर त्याच्यामुळे एखादी गोष्ट कुठेच मिळत नसेल तर म्हणजे ती अमुक ठिकाणी हमखास सापडणार, या अर्थाने हा शब्दप्रयोग आहे. आणि धामापूर हे खरं खुरं गाव आहे, सुनीता देशपांडे पुलंच्या पत्नी त्यांचं ते गाव. त्यानंतर आपल्याला जयंत जोशी यांनी कर्णाच्या अवताराबद्दल सांगितलंय आणि श्रीकांत फणसळकर यांनी पाताळ यंत्री हा शब्दप्रयोग, हा ह्याचा अर्थ शोधावा लागेल की पाताळ तर आपल्याला माहिती आहे, पाताळ यंत्री म्हणजे काय. बरं, अमोल जोशी, रंजना सदलगे आणि प्रकाश खरे तुम्ही तिघांनी सुद्धा जो शब्द प्रयोग विचारला आहे, पेडगावचे शहाणे, किती छान वाटतं ना की जेव्हा आपण जी माहिती घेऊन येतो आणि त्याचबद्दल नेमकं श्रोत्यांना विचारणा असते श्रोत्यांची. तर ह्या म्हणीचा एक ऐतिहासिक संदर्भ आहे पेडगावचे शहाणे, अहमदनगर जिल्ह्यातली अहिल्या नगर आपण म्हणूया त्याला. तर पेडगाव हा जो भाग होता तिथं औरंगजेबाचा बहादूर खान नावाचा एक अत्यंत गर्विष्ठ सुभेदार राहायचा, पण शिवाजी महाराजांनी अतिशय युक्तीने त्या बहादूर खानाला फसवलं आणि त्याच्याच छावणीवर हल्ला करून खजिना आणि त्याचे घोडे महाराजांनी लुटून आणले. त्यामुळे स्वतःकडे मोठी फौज, स्वतःला फार शहाणा समजणारा हा जो बहादूर खान होता पेडगावचा, त्याची मोठी फजिती झाली आणि त्यानंतर स्वतःला फार अतिहुशार समजणारा पण प्रत्यक्षात फसला गेलेला जो कोणी आहे त्याच्यासाठी पेडगावचे शहाणे किंवा पेडगावचा शहाणा अशा पद्धतीने उपरोधाने म्हणायला सुरुवात केली गेली. किंवा अजून एक आहे ह्याच्यामध्ये, वेडपांघरून पेडगावला जाणं, तर त्याचा संदर्भ माहीत नाही, पण हा जो छत्रपतींचा पराक्रम आहे बहादूर खानाला हरवणं आणि त्याचं गर्वहरण करणं, त्या अर्थाने आपण एखाद्याला जसं उपरोधाने म्हणतो नाही काय माहिती आहे मट्टा आला हुशार, तर त्याच पद्धतीने हे पेडगावचे शहाणे असा हा शब्दप्रयोग आहे. आज बऱ्याच शब्दांबद्दल छान छान आपल्याला माहिती करून घेता आली, अपेक्षा आहे तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल. पण आता 7:03 होत आहेत, घड्याळदादा सांगतायत की ताई आता पूर्वार्धापुरतं थांबण्याची वेळ जवळ आलेली आहे, एक मस्त गाणी दोन तुम्हाला छान सोबतीला मी तुमच्या देते आहे, त्यानंतर पुन्हा आपली भेट होणारच आहे, अर्थात ती कधी काय आहे आताच नाही सांगत. आधी हे मस्त गाणं ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरामधलं, आणि शांता शेळकेंची ही रचना जरी असली तरीसुद्धा एक आपल्याकडे मध्यंतरी प्रकल्प झाला होता हा, ज्याच्यामध्ये गाण्यांची देवाणघेवाण झाली होती आणि बंगाली गाणी आणि मराठी गाणी यांची जी देवाणघेवाण झाली त्या देवाणघेवाणीमध्ये शांता शेळके यांच्या शब्दांना मानस मुखर्जी यांनीही चाल लावलेली आहे. हे गाणं बंगालीमध्ये सुद्धा आहे, त्याचं मराठी व्हर्जन आपण आता ऐकणार आहोत उषा मंगेशकर यांच्या स्वरात FM रेनबोवर.

0: आणि आता यानंतर बाबूजींच्या स्वरातलं एक मस्त गाणं असेल आपल्या सोबत. त्यानंतर ठीक 7:10 आपण ऐकणार आहोत पुणे केंद्राहून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र. या बातमीपत्रानंतर पुन्हा भेटूया याच वाहिनीवर FM रेनबोवर 107.1 MHz. ऐका ऐकवत रहा.
1: काल तुला पाहिली आत्मने राहिली, काल तुला पाहिली आत्मने राहिली, तुझी न माझी वावी बळक, वावी बळक, वावी बळक, पक पक पक पक पक पक पक पक पक पक पक पक पक पक. आज काय नाही कामात उरक, आज काय नाही कामात उरक. लाखाहून न्यारा तुझ्याकडे तोरा, लाखाहून न्यारा तुझ्याकडे तोरा, डोळ्यात काही न्यारी चमक, न्यारी चमक.

वै तुझ 14 लहान पोर 14 वै तुझ 14 लहान पोर 14 चालण्यात बोलण्यात न्यारी लटक न्यारी लटक न्यारी लटक।

0: आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात। आणि शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर, प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी 3 जणांना अटक, विशेष तपास पथकाची नियुक्ती। आता सविस्तर बातम्या। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे। पुणे जिल्ह्यात बारामती इथे खेत बचाओ अभियानाअंतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऊस आणि केळी पिकांच्या प्रकल्पांची तसंच मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यानं उभारलेल्या एआय केंद्राची पाहणी केली। नैसर्गिक शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या जीवामृत निर्मिती आणि वापराबाबतही त्यांनी माहिती घेतली आणि कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याचं कौतुक केलं। अतिरिक्त रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असल्याची चिंता व्यक्त करत नैसर्गिक शेतीमुळे जमिनीचं आरोग्य सुधारतं, उत्पादन क्षमता वाढते आणि सुरक्षित पौष्टिक अन्न निर्मितीला चालना मिळते असं ठाकूर यांनी सांगितलं। राज्यातील विविध धरणांमध्ये आता सरासरी 22% इतकाच उपयुक्त पाणीसाठा आहे। गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 42% इतका होता। अमरावती विभागात सर्वाधिक 38% पाणीसाठा असून नागपूर विभागात 30, कोकण विभागात 27, नाशिक विभागात 24, छत्रपती संभाजीनगर 24 आणि पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे 13% इतका उपयुक्त पाणीसाठा आहे। मध्य पूर्व देशातील युद्धजन्य स्थितीची कमी झालेली तीव्रता, मध्य प्रदेशसह इतर राज्यातील कमी उत्पादन आणि देशांतर्गत वाढती मागणी यामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, बसवंत या प्रमुख बाजारपेठांसह अन्य बाजार समित्यांमध्ये काल कांदा दरामध्ये सुधारणा झाली। कांद्याचा दर प्रति क्विंटल 3,000 रुपयांच्या पुढे गेल्यामुळे शेतकऱ्यांना 1.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दिलासा मिळाला आहे। पूर्व आशियाई देशांकडून कांद्याला वाढती मागणी आणि विविध राज्यांमधून खरेदी यामुळे पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत आहे। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज राज्यभरात राबवण्यात येणार आहे। या मोहिमेसाठी 1,000 लसीकरण बूथ, ट्रान्झिट, फिरती आणि रात्रपाळी पथकं कार्यरत राहणार आहेत। राज्यातील 5 वर्षे वयापर्यंतच्या 1,03,00,000 बालकांना सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये पोलिओ प्रतिबंधक बायव्हॅलेंट ओरल पोलिओ लसीचे 2 थेंब पाजण्यात येणार आहेत। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित न करता भारतीय मूल्ये, नैतिकता, करुणा आणि जबाबदारीची जाणीव जपत नेतृत्व करण्याचं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात केलं। सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या परिसरात आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवी प्रदान सोहळ्यात ते बोलत होते। युवकांनी तुम्ही काय करता यापेक्षा ते कसं करता याला अधिक महत्व द्यावं असं राज्यपाल म्हणाले। फ्रान्सचे महावाणिज्यदूत पॅट्रिक लेवेरिनो यांनी यावेळी बोलताना भारत फ्रान्स मैत्री, शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर भर दिला। रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी गडावरील पाणी पुरवठा योजनेला निश्चितपणे मंजुरी देऊ अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकण कडा मित्रमंडळ यांनी तिथीप्रमाणे आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते। छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे 353 शिवराज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावर उत्साहात साजरा करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत। या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 135वा भाग आहे। हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, एआयआर न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल। हिंदीतील प्रसारणापाठोपाठ आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित करण्यात येईल। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं आज राज्यभरातील 1028 केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली यंदाची शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पुढे ढकलण्यात आली आहे। परीक्षा प्रक्रिया पारदर्शकतेनं होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं परीक्षा परिषदेनं कळवलं आहे। या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी कोंडगाव परिसरातून 3 आरोपींना अटक केली। हे तीनही आरोपी दिल्ली इथून आले असून त्यापैकी 1 हरियाणाचा आणि 2 बिहारचे असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी काल भिवंडी इथं दिली। तपासादरम्यान या व्यक्तींकडे आढळलेले काही प्रश्न आणि आजच्या शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचं आढळून आलं। टीईटी परीक्षेच्या नव्या तारखेसह इतर अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली जाणार आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। कर्करोग रुग्णांना उपचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन समन्वय आणि सहाय्य मिळावं या उद्देशानं टाटा मेमोरियल सेंटर आणि इको इंडिया यांच्याद्वारे ऑनलाईन रुग्ण दिशादर्शन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे। याचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला। आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कर्करोग रुग्णांच्या उपचार प्रक्रियेतील समन्वय, प्रभावी संवाद, मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य याबाबत विशेष कौशल्य या प्रशिक्षणातून विकसित करण्यात आलं। आता पश्चिम बंगाल आणि गुजरात राज्यांमध्येही हे प्रशिक्षण दिलं जाणार असून देशभरात रुग्ण केंद्रित कर्करोग सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याचा याचा उद्देश आहे। याबाबत टाटा मेमोरियलचे डॉक्टर कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितलं,
1: हा पेशंट टाटा हॉस्पिटल सारख्या मोठ्या ठिकाणी येतो तेव्हा त्याला आपली ट्रीटमेंट कशी होईल, आपल्याला डॉक्टर भेटेल का, आपल्याला एवढे सगळे इन्व्हेस्टिगेशन कसे करता येईल याच्याकरता जे भीती असते, अप्रेन्शन असतं, त्यांना टोटल या ज्या जर्नीमधून नेव्हिगेट करायसाठी त्यांना मार्गदर्शन करण्याकरता जो त्यांचा तो हा नेव्हिगेशनचा आमचा कॅन्डिडेट असतो। पेशंट करता फार महत्वाचा आहे आणि इव्हन डॉक्टर्स करता सुद्धा, कारण डॉक्टर्स प्रत्येक गोष्ट स्वतः करू नाही शकत पण त्यांना दिसतं की पेशंटला बरोबर त्याचं काउन्सिलिंग झालं पाहिजे, त्यांचं कम्युनिकेशन झालं पाहिजे, याकरता हे जे पेशंट नॅव्हिगेशनचा कोर्स आहे तो फारच उपयुक्त आहे।
0: केतन अगरवाल याच्या लोहगडावर नुकत्याच झालेल्या हत्या प्रकरणानंतर काल पुण्यात संध्याकाळी गहुंजे इथल्या रहिवाशांनी अगरवाल कुटुंबासोबत एक प्रतिकात्मक मूक प्रकाश फेरी काढली। यावेळी जमलेल्या लोकांचे केतनच्या वडिलांनी आभार मानले। या प्रकरणात दोषी आढळलेल्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। शिवसेना ही तळागाळातील कडवट शिवसैनिकांची आणि मतदारांची आहे। काही नेते सोडून गेले तरीही शिवसेनेला पुन्हा पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसैनिकांनी आपली वज्रमूठ आवळावी असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल हिंगोली इथं एका सभेत केलं। यावेळी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पक्षांतरावर टीका करत ठाकरे यांनी शिवसैनिकांना साद घातली। शेगाव इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल वाशिम जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन झालं। पातूरघाट ओलांडून मेडशी परिसरात पालखी दाखल होताच ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल च्या अखंड नामगजरानं परिसर दुमदुमून गेला। 700 वारकरी पालखीसोबत पायी वाटचाल करत असून ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा इथे अवैध रेती उपसा करत असताना लोडरखाली दबून

0: एका मजुराचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला निलंबित केलं असून तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. हवामान अंदाज. अकोल्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचं दमदार आगमन झालं. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांचं आवाहन. राज्यातील धरणांमध्ये सरासरी 22% उपयुक्त पाणी साठा. राज्यभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. आणि शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी विशेष तपास पथकाची नियुक्ती, 3 जणांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: फेसबुक इन स्काय, व्हॉट्सअप इन लाईफ, मान मोर काम, इथे नो आराम. सो स्टार्ट अप युअर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
1: म्युझिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: प्रादेशिक बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर FM रेनबो 107.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही. आपण ऐकत आहात रेनबो फंडे या कार्यक्रमाचा उत्तरार्ध. आपल्यासोबत पुन्हा एकदा मी रश्मी वारंग.

0: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 39 आणि 4515 41 30. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते. आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट. दररोज आनंद घेत राहा आणि समृद्ध व्हा.
2: FM रेनबो 107.1 MHz मंडळी. आणि आजचा रविवार, रविवार म्हटल्यानंतर सकाळचा नाश्ता असा दणदणीत, खणखणीत, खमंग, खुसखुशीत असा व्हायलाच हवा. मागच्या वेळेला आपण उपम्याबद्दल थोडंसं बोललो होतो. बरं, आपण आपल्या मराठी घरांमध्ये जे काही नाश्त्याचे पदार्थ असतात त्याच्यामध्ये उपमा, पोहे, थालीपीठ, अगदी इडली, डोसा वगैरे हे सगळं जरी आपण धरलं तरीसुद्धा एक असा मोठा वर्ग आहे ज्यांना जो खास गुजराती नाश्ता आहे फाफडा आणि जलेबी तो सुद्धा आवडतो. आणि अगदीच अलीकडे बाहेर जाण्याचा योग आला आणि गुजराती बहुल सगळा तो भाग होता तर सगळ्या दिक्कडच्या नाश्त्याच्या दुकानांमध्ये अशी गरमागरम जिलेबी सकाळ सकाळ आणि तिचा असा तो मस्त अस्सल तुपात तळलेली ती जिलेबी आणि तिचा तो असा सुगंध, वा वा वा. म्हणजे जिलेबी फारशी न आवडणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा जर ती खावीशी वाटत असेल तर नक्कीच एकतर तो सुंदर त्या सुगंधाचा परिणाम आहे किंवा वातावरणाचा. बरं, तुम्ही आहात का जिलेबी फॅन? अतिशय सुंदर इतिहास आहे या पदार्थाला. 3rd century पामिरियन सम्राट त्याचा खून झाल्यावर त्याची पत्नी डोनोबिया ती सत्तेमध्ये आली आणि तिने नवीन शहरं वसवली सत्तेत आल्याच्या आनंदाप्रित्यर्थ. 2 जुळी

शहरं तिने वसवलेली हलीबिया आणि जलीबिया. त्याच काळामध्ये युफ्रेटिस नदीच्या काठी एक असा खानसामा होता जो नवीन नवीन प्रयोग करायचा. आणि मग त्याने असा प्रयोग करत असताना एक पदार्थ बनवला आणि त्या पदार्थाला त्याने नाव दिलं झलबिया, कारण त्या शहराचं नाव होतं झलबिया. आणि तीच आपली ही आद्य जिलेबी, अर्थात पर्शियन व्यापाऱ्यांच्या माध्यमातनं मग ही झलबिया भारतात प्रवेश करती झाली आणि मग ती वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याकडे पसरत गेली. अरबीमध्ये ती झलबिया आहे, उर्दूत ती जिल्फी आहे, पंजाबीत पश्तो आहे, फारसीत झुलबी आहे, बंगालीत जिलापी आहे, सिंधीत ती सिंहल आहे आणि हिंदी मराठीमध्ये जिलेबी आहे. बरं, हे असंच नेमकं घडलं असेल असंही म्हणता येणार नाही, पण बऱ्यापैकी अशा पद्धतीची कथा सांगितली जाते जिलेबीची. 15व्या शतकात आपल्याकडे एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरातल्या मेजवानीचं वर्णन आहे. त्यामध्ये जो पदार्थ आहे तो अगदी साधारणपणे जिलेबीसारखाच वाटावा असा, मात्र तिथे ह्या इतक्या सुंदर पदार्थाला, जिलेबी नाव काही वाईट नाही आहे, छानच आहे, पण इथं या पदार्थाला मिळालेलं नाव आहे जलवल्लिका. त्याच्यामध्ये जे आपण त्याच्यामध्ये पाक असतो ना त्या जिलेबीमध्ये, त्यामुळे जलवल्लिका. आणि वल्लिका म्हणजे गोलसर असते ती, वेटोळी आहे ती, त्यामुळे जलवल्लिका आणि कुंडलिका असा सुद्धा उल्लेख झालेला दिसतो. बरं, काही असून दे, तुम्ही जिलेबी फॅन आहात नाही आहात, पण कधीतरी असाच मध्येच एखाद्या वेगळ्या प्रांताचा नाश्ता करून बघायला हरकत नाही. तर त्यामुळे आज जर का जिलेबी फाफडा आणणार असाल तर कळवा बरं आम्हाला. जिलेबीवरचं कोणतंही गाणं नाही आहे, पण जिलेबीसारखंच मधाळ, गोड आणि रोमॅन्टिक असं एक खूप मस्त गाणं आहे माझ्याकडे, तेच आपल्यासाठी ऐकवते मी FM रेनबोवर 107.1 MHz वर.

0: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत राहा आणि समृद्ध व्हा।
1: बाप रे, किती सारे जिलेबी फॅन्स। मीना वैद्य म्हणतायत आज त्यांच्याकडे अमिरी खमण आणणार आहेत आणि जिलबीच्या संदर्भात त्यांच्या मुलीचं नाव अमृता, पण त्यांना त्यांच्या घरातले काही जण अमृत जिलबी असं म्हणतात। त्यानंतर मनाली बढे आणि श्रीकृष्ण भोगले दोघांनीही नाशिकच्या एका अत्यंत प्रसिद्ध जिलेबीबद्दल आपल्याला कळवलंय। जयेंद्र शहा म्हणतात गिरनार इथे जिलेबी आणि फाफडा हा नाश्ता खूप भारी असतो। नीलांबरी कुलकर्णी यांच्याकडे आज इडली चटणी याच्याबरोबर गोड जिलेबी आहे। प्रीती प्रशांत गुजरातहून कळवत आहेत की आम्ही इथे आता जिलेबीच खातो आहोत म्हणून। रवींद्र कुडाळकर यांनी पनीर जिलेबी आणि उत्तराखंडमधल्या आलू जिलेबीचा, मावा जिलेबीचा सुद्धा उल्लेख केलाय। विजय देवरे म्हणतायत की गुजरातमध्ये दसऱ्याच्या वेळेला कोट्यवधींची उलाढाल या जिलेबीमधनं होते आणि अक्षरशः रांगाच्या रांगा लागतात। वैशाली मेळेकर म्हणतायत मालाडमधली प्रसिद्ध जिलेबी त्या मागवताच आहेत आता। श्यामला गांधी यांनी सुद्धा आपल्याला कळवलंय की सेम फाफडा आणि जिलेबी हाच नाश्ता आहे। आपल्याला बऱ्याच श्रोत्यांनी त्यांच्या आवडीच्या जिलेबीबद्दल सांगितलेलं आहे आणि जिलेबीचं नाव काढल्यानंतर मस्तपैकी असं तोंडाला पाणी सुटतं असं बऱ्याच जणांनी कळवलेलं आहे। आणि हे काय कॉम्बिनेशन आहे, मंगला पै पापडी वसईहून म्हणतायत की जिलेबी आणि पाव खूप छान लागतं। बापरे, हे मोठं साहस असेल जिलेबी आणि पाव। बरं ठीक आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या समीकरणांसकट हे पदार्थ खाल्ले जातात, त्यामुळे असेलही कल्पना नाही आहे। ज्यांची हिंमत असेल ज्यांच्यामध्ये त्यांनी नक्की प्रयत्न करून पाहावा जिलेबी आणि पाव। या सगळ्या खवय्येगिरीतनं एक मात्र नक्की आहे की रविवारी जर नाश्ता दणकट झाला, नाश्ता तुम्हाला हवा तसा मनपसंत जर झाला, तर पूर्ण दिवस हा खूप आनंदात आणि मस्त जातो। म्हणजे सकाळी असा मस्त नाश्ता, दुपारचं असं भारी जेवण, मग त्यानंतर थोडीशी वामकुक्षी टाईप वगैरे झोप आणि संध्याकाळी मग आपण राहिलेली कामं किंवा भटकंती। रविवार सार्थकी लावण्यासाठी बस एवढ्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी खूप झालं, नाही का? फार छोट्या अपेक्षा असतात आपल्या, अर्थात त्यातही कधी कधी अडथळे येतात, हा भाग वेगळा। असो, आजचा हा सगळा नाश्ता जिलेबीची ही मस्त गोड गोड मिठ्ठ झिंग तुमच्या सोबत दिवसभरासाठी राहून दे अशीच अपेक्षा करते आणि हे मस्त

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद,
2: सहज संवाद।
3: नमस्कार, मी उमेश कामत। दिवसाची सुरेल मराठी गाण्यांनी सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झवर ऐकत रहा, आनंद घेत रहा।
4: ऐकतही आहात आणि आनंदही घेत आहात। खूप सारे मेसेजेस जिलेबी आणि आजच्या नाश्त्याबद्दल आपल्याला सांगणारे, पण आता आपण वळणार आहोत, कारण 7:45 होऊ घातलेली आहेत FM रेनबोच्या स्टुडिओतल्या घड्याळामध्ये, त्यामुळे वळणार आहोत आपली दैनंदिन मालिका अज्ञात मुंबईच्या आजच्या भागाकडे। ऐकूया।

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज ऐकूया दादरच्या टिळक पुलाच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: दादरचा टिळक ब्रिज. गेली 10-12 वर्ष मी रोज या ब्रिजवरून ये जा करतो. टिळक ब्रिज, त्यावरून अखंड वाहणारी सर्व प्रकारच्या वाहनांची रहदारी, पुलावर होणारं ते सततचं ट्रॅफिक जॅम, पुलाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवर सुरेख अक्षरात रंगवलेल्या राजकीय पक्षांच्या त्या जाहिराती, पहाटेच्या वेळी पुलावर भरणाऱ्या भाजीपाल्याचा घाऊक बाजार संपल्यानंतर फुटपाथवर होणारा तो भाजीपाल्याचा चिखल, आणि गेली काही वर्ष त्याची सततची चाललेली डागडुजी, हे माझ्या रोजच्या पाहण्यातलं दृश्य. हे सगळं बघून मला या टिळक ब्रिजच्या क्षमतेविषयी कौतुकच वाटत आले. आधुनिक काळात बांधत असलेले पूल बांधायला 20-25 वर्ष लागत असली तरी तो पडायला 2-5 वर्ष पुरेशी असतात, हा आपला अनुभव. त्यात हा जवळपास 100 वर्ष जुना असूनही सक्षमपणे कार्यरत असलेला पूल पाहून त्याच्याविषयी आणि तो बांधणाऱ्यांविषयी माझ्या मनात कौतुक आणि कृतज्ञता अशा दोन्ही भावना दाटून येतात.
2: हा पूल कधी बांधला असेल, कुणी बांधला असेल, हा प्रश्न नेहमीच माझ्या मनात यायचा. त्या परिसरात उभी हयात काढलेल्या काही व्यक्तींकडे चौकशी केली तेव्हा ज्या अर्थी ह्या पुलाला टिळकांचं नाव दिलंय त्या अर्थी हा पूल 1920 सालानंतर बांधला गेला असेल बुवा, अशी तर्काला धरून दिलेली उत्तर मिळाली. फार ठोस असं काही हाती लागलं नव्हतं. अशातच एक दिवस मुंबई महापालिकेच्या इमारतीला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महानगरपालिकेने काढलेल्या स्मरणिकेत सुप्रसिद्ध लेखक श्रीना पेंडसे यांचा दादरच्या आठवणी लिहिलेला एक लेख माझ्या वाचनात आला. त्यात टिळक ब्रिज 1925 साली बांधल्याचा उल्लेख होता. श्रीनांच्या लेखातला हाच धागा पकडून मी टिळक ब्रिजची जन्म कहाणी शोधण्याचं ठरवलं.
1: यापूर्वी अनेकांच्या बोलण्यात आलेलं टिळक ब्रिजच्या बांधकामाचं वर्ष 1920 श्रीनांच्या लेखामुळे 1925 झालं. पण आठवणी या नेमक्या असतातच असं नाही. तरीही टिळक पूल सन 1920 ते 1925 अशा 5 वर्षांच्या काळात कधीतरी बांधला असावा असं गृहीत धरून मी शोध घ्यायचं ठरवलं.
2: शोधाची सुरुवात हा पूल बांधायची गरज का भासली इथपासून केली. त्यासाठी 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत मागे जावं लागलं. 19व्या शतकाच्या मध्यावर मुंबईत 2 नवलाच्या गोष्टी घडल्या. एक म्हणजे दिनांक 16 एप्रिल 1853 या दिवशी मुंबई ते ठाणे अशी देशातली पहिली प्रवासी रेल्वे धावली, आणि दुसरी म्हणजे सन 1854 सालात मुंबईच्या ताडदेव भागात पहिली कापड गिरण सुरू झाली. पुढच्या 5-6 वर्षांच्या काळात मुंबईत झपाट्याने गिरण्या उभ्या राहू लागल्या, पण त्या होत्या मुख्य मुंबईत. मुख्य मुंबई तेव्हा भायखळ्यापर्यंतच मर्यादित होती. या काळात मुंबईची लोकसंख्या होती साधारणत 2.5 लाखाच्या आसपास.
1: ताडदेवच्या बाहेर गिरणीनं पहिलं पाऊल ठेवलं ते लालबाग या उपनगरात. सन 1860 लालबागला द रॉयल स्पिनिंग मिल स्थापन झाली आणि गिरण गावाचा गर्भ अंकुरला. ही द रॉयल स्पिनिंग मिल म्हणजे आजची दिग्विजय मिल.
2: सन 1864 प्रभादेवीची धनमिल सुरू झाली आणि गिरण्यांनी गिरण गावाची वेस ओलांडून

0: आणखी दूरच्या उपनगरात पाऊल ठेवलं। ही गिरणी ज्या ठिकाणी होती ते ठिकाण म्हणजे धनमिल नाका। त्याच वर्षी नायगावला नायगाव मिल सुरू झाली। 1889 मध्ये दादर पश्चिमेला सोराब बुलंद मिल सुरू झाली। त्याच्या पुढच्या वर्षी दादर चौपाटी नजीक टर्की रेड डाय गिरणी सुरू झाली। प्रभादेवीला बालादिना मिल सुरू झाली। सन 1896 मध्ये दादरला दोन गिरण्या एकदमच सुरू झाल्या। त्यातली एक कोहिनूर नायगावला तर दुसरी गोल्ड मोहर दादर मेन रोडवर।
1: मुंबईत सुरू झालेल्या या गिरण्यांमुळे अवघ्या 30-35 वर्षातच मुंबईची लोकसंख्या झपाट्यानं वाढली आणि ती 8.5 लाखापर्यंत पोहोचली। गिरण कामगारांकरता काही गिरण्यांनी चाळीही बांधल्या होत्या, पण त्या चाळींमध्ये राहायला कामगार अनुत्सुक असायचे। परळच्या पुढे असलेलं दादर पूर्व अद्याप पाणथळ होतं, तिथे रोगट खाजण होतं, त्यामुळे तिथे राहायला योग्य जागा नव्हती। दादर पश्चिमेला कबूतरखाना ते पोर्तुगीज चर्च भागात मात्र थोडीफार वस्ती होती, पण ती कामगारांना आपली वाटत नव्हती। मानवी स्वभावानुसार बहुतेकांचा कल आपले गाववाले, नातेवाईक किंवा जातवाले यांच्या आधाराने राहण्याचा असतो, त्यामुळे राहण्याकरता ही सर्व मंडळी मांडवी भायखळा ते माझगावात जात। परिणामी या परिसरात लोकांची प्रचंड दाटी झाली। कोंदटलेल्या अस्वच्छ ठिकाणी राहावं लागत असल्यामुळे रोगराई, साथीचे आजार इत्यादींचा सामना करणं इथं नित्याचं झालं।
0: गिरण्यांमध्ये आणि फोर्टमधल्या कार्यालयांमधून कारकुनी करणाऱ्या पांढरपेशांनी आपल्या वस्तीसाठी गिरगाव जवळ केलं होतं। इथलं वातावरण तुलनेनं बरं असलं तरी लहानशा गिरगावातही गर्दी वाढायला लागली होती। हळूहळू पांढरपेशांनी राहण्यासाठी थेट दादर पश्चिमेची निवड करायला सुरुवात केली। गिरणी कामगारांच्या तुलनेत चांगली मासिक प्राप्ती आणि कामाचे ठरलेले तास यामुळे थोडं लांब जाणं त्यांना परवडत होतं। रेल्वेची सोय झाल्यामुळे ते सोपंही झालं होतं। किंबहुना रेल्वेमुळेच दादर पश्चिमेत चाकरमान्यांची वस्ती वाढायला लागली होती।
1: त्यावेळी बाजारहाटासाठी प्रमुख ठिकाण होतं परळ। दादर पश्चिमेहून परळला येण्यासाठी अगदी पोर्तुगीज काळापासून एकमेव रस्ता उपलब्ध होता, हा जुना दादर मेन रोड म्हणजे आजचा दादासाहेब फाळके मार्ग।
0: रेल्वे नसताना या रस्त्यावरून दादर पश्चिमेहून परळ पर्यंत सहज ये जा करता यायची। रेल्वे सुरू झाल्यावर मध्ये फाटक आलं। नुकत्याच सुरू झालेल्या रेल्वेच्या फेऱ्या यावेळी मर्यादित असल्यानं हे फाटक बराच वेळ उघडं असायचं, त्यामुळे अलीकडून पलीकडे जाणं सहज शक्य व्हायचं।

हा होता दादरच्या टिळक पुलाच्या गोष्टीचा पहिला भाग. उद्या ऐकूया पुढची गोष्ट. रोज ऐकत रहा कार्यक्रम अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना के.

आताच आपण ऐकलात अज्ञात मुंबई या आपल्या दैनंदिन मालिकेचा आजचा भाग. FM रेनबो 107.1 MHz वर आपण ऐकत आहात रेनबो फंडे. आणि आता वेळ झाली आहे आपल्या या रेनबो फंडे कार्यक्रमातून आपला निरोप घ्यायची. पण आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते, आज दुपारी 2 वाजता एफ

एम रेनबो 107.1 MHz वर आरजे पाणिनी आणि आता सकाळी 10 वाजता FM गोल्ड 100.1 MHz वर आरजे ममता आपल्यासोबत असतील मस्त मस्त गाणी आणि गप्पा घेऊन आपला रविवार सार्थकी लावण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका आमचे हे दोन्ही कार्यक्रम. आपला आजचा रविवार मस्त मजेत आनंददायी चिंतामुक्त आरोग्यदायी सुशेगाद जावो आणि पावसाचा सुद्धा जावो या शुभेच्छांसह मी रश्मी वारंग घेते आपली अनुमती. नमस्कार, टाटा, बाय बाय, राम राम.

आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि सेशल्स दरम्यान आज द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा. आवश्यक सर्व कागदपत्र मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा नागरिकांना सल्ला. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 1430 किमान 68,900 लोक बेपत्ता. आणि गोव्याचा 14 आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाझ ठरला भारताचा 96 बुद्धिबळ ग्रँडमास्टर. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हार्मनी यांच्याशी चर्चा करतील. दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेतील आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारविनिमय करतील. सेशल्सच्या नॅशनल असेंब्लीला आज मोदी संबोधित करणार असून तिथल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांशी ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान रोश कैमान इथं होणाऱ्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात सहभागी होतील. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलांचं एक पथक आणि भारतीय नौदलाची दोन जहाजं देखील सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं. सेशल्सच्या नॅशनल डेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दौऱ्यावर आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं भारतीय नागरिकांना संपूर्ण प्रवासासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्र मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा सल्ला दिला आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय यात्रेकरूंकडून खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या माध्यमातून यात्रा सुरू असताना मदतीसाठी विनंती प्राप्त झाल्यानंतर मंत्रालयानं हा सल्ला जारी केला आहे. खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या माध्यमातून कैलास मानसरोवर यात्रा करणाऱ्या काही भारतीय नागरिकांनी चीनमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक प्रवेश परवाना आणि व्हिसा न घेता नेपाळमध्ये प्रवास केला असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. परिणामी अनेक यात्रेकरू अडकून पडले असून त्यांनी मंत्रालयाकडे मदत मागितली आहे. आवश्यक परवानगी मिळण्याची अपेक्षा धरून प्रवास केल्यामुळे प्रवासादरम्यान अडचणी येऊ शकतात असं सांगत यात्रेकरूंनी प्रवासी कागदपत्रांशिवाय यात्रा सुरूच करू नये असा सल्ला मंत्रालयानं दिला आहे. यात्रेला जाण्यापूर्वी आपले वाहतूकदार रीतसर नोंदणीकृत आणि अधिकृत आहेत ना हे पडताळून पाहण्याचं आवाहनही सर्व यात्रेकरूंना केलं आहे. गेल्या 12 भारतानं आरोग्य सेवेच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. प्रत्येक नागरिकाला सुलभ परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सर्वसमावेशक आरोग्य संरक्षण या व्यापक उद्दिष्टाच्या दिशेनं देश वाटचाल करत आहे असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी म्हटलं आहे. एका खासगी प्रसारमाध्यमाच्या डॉक्टर्स डे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात बोलताना त्यांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजना सुरक्षितता योजनांपैकी एक असल्याचं अधोरेखित केलं. या योजनेअंतर्गत सुमारे 62 लोकांना संरक्षण दिलं जात असून ती कुटुंबांना आर्थिक संरक्षणासह वैद्यकीय उपचार मिळवून देण्यात मदत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशविदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 135 भाग आहे. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क एआयआर न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. हिंदीतील प्रसारणापाठोपाठ आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित करण्यात येईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. व्हेनेझुएलामध्ये बुधवारी झालेल्या भूकंपांमुळे मृतांची संख्या आता 1430 पोहोचली आहे. दक्षिण अमेरिकेतील या देशाला तडाखा देणाऱ्या 7.2 आणि 7.5 रिक्टर तीव्रतेच्या सलग 2 भूकंपांनंतर बचाव कार्य सुरू असतानाच ही ताजी आकडेवारी हाती आली आहे. किमान 68,900 लोक बेपत्ता असल्याची माहिती संबंधित कुटुंबियांनी दिली आहे. दरम्यान काल संध्याकाळी 7 सुमारास अफगाणिस्तानच्या हिंदूकुश भागात 6.2 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. भारत पाकिस्तान चीन ताजिकिस्तान उझबेकिस्तान किर्गिस्तान आणि तुर्कमेनिस्तान याशिवाय दिल्ली एनसीआर जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि हरियाणासह उत्तर भारतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राचे शास्त्रज्ञ संजय कुमार प्रजापती यांनी हा भूकंप मध्यम तीव्रतेचा असून यामुळे फारसं नुकसान होण्याची शक्यता नसल्याचं आकाशवाणीला सांगितलं.
अल्पकाळ टिकलेल्या युद्धविरामानंतर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेच्या लष्करानं सलग दुसऱ्या दिवशी इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ले केले. शुक्रवारी एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या लष्करी विमानांनी इराणची लष्करी पाळत ठेवण्याची यंत्रणा, दळणवळण प्रणाली, हवाई संरक्षण केंद्र, ड्रोन साठवणूक केंद्र आणि सुरुंग पेरण्याची क्षमता असलेल्या यंत्रणांना लक्ष्य केल्याची माहिती युएस सेंट्रल कमांडनं समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे दिली आहे. सुरक्षिततेच्या अनिवार्य नियमांचं पालन न करणाऱ्या शिकवणी वर्गांना दिल्लीत यापुढे कामकाज करण्याची परवानगी दिली जाणार नाही असा इशारा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिला आहे. एका व्हिडिओ संदेशात गुप्ता यांनी सांगितलं की अधिक कडक देखरेख, वाढीव उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांची अधिक चांगली सुरक्षितता निश्चित करण्यासाठी दिल्ली सरकार लवकरच एक भक्कम नियामक कायदा आणणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करेल. नियोजित टीईटी परीक्षेच्या आदल्या दिवशी भिवंडी पोलिसांनी या प्रकरणामधील 3 संशयित सदस्यांना अटक करून प्रश्नपत्रिका फुटीचा मोठा कट उधळून लावल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं आज होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेची सुधारित तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. कर्करोग रुग्णांना उपचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन, समन्वय आणि सहाय्य मिळावं या उद्देशानं टाटा मेमोरियल सेंटर आणि इको इंडिया यांच्याद्वारे ऑनलाईन रुग्ण दिशादर्शन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला असून याचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कर्करोग रुग्णांच्या उपचार प्रक्रियेतील समन्वय, प्रभावी संवाद, मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य याबाबत विशेष कौशल्य या प्रशिक्षणातून विकसित करण्यात आलं. आता पश्चिम बंगाल आणि गुजरात राज्यांमध्येही हे प्रशिक्षण दिलं जाणार असून देशभरात रुग्ण केंद्रित कर्करोग सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याचा याचा उद्देश आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषकात आज लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर गट अ मधील आपल्या अखेरच्या सामन्यात भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं आतापर्यंत खेळलेल्या 4 पैकी 3 सामने जिंकले असून भारत गट अ च्या गुणतालिकेत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियानं 4 सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित करण्यासाठी अद्याप एकही सामना न हरलेल्या ऑस्ट्रेलियावर विजय मिळवण्याचं उद्दिष्ट भारतासमोर आहे. गोव्याचा 14 वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाज हा बोस्निया आणि हर्जेगोविना इथल्या सारायेवो जीएम मिक्स स्पर्धेत आपला 3रा आणि अंतिम ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण करून भारताचा 96वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे. फिफा विश्वचषकात आज सकाळी अमेरिकेतील न्यू जर्सी स्टेडियमवर झालेल्या गट एल मधील सामन्यात इंग्लंडनं पनामाचा 2-0 असा पराभव केला. जूड बेलिंगहॅम आणि हॅरी केन यांनी प्रत्येकी 1 गोल केला आणि या विजयासह इंग्लंडनं गट एलमध्ये अव्वल स्थान निश्चित केलं. आज आसाम, मेघालय, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील 2 दिवस बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, कोकण, गोवा, ओडिशा, तामिळनाडू, पुडुच्चेरी, कराईकल, तेलंगण, विदर्भ, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटांवर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, पूर्व राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात उद्यापर्यंत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि सेशल्स दरम्यान आज द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा. आवश्यक सर्व कागदपत्र मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा नागरिकांना सल्ला. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 1430 किमान 68,900 लोक बेपत्ता आणि गोव्याचा 14 वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाज ठरला भारताचा 96वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. देशात रोजगाराच्या संधी वाढण्यासह आत्मनिर्भर भारताचा संकल्पही

आव्हान देत अंधश्रद्धेपासून विश्वासापर्यंतचा हा प्रवास सोपा नाही असं त्यांनी नमूद केलं. जो खेळतो त्याचाच विकास होतो असं सांगून आज देशात खेळणाऱ्या तरुणांची संख्या वेगानं वाढत असून आता खूप जास्त तरुण खेळाला कारकीर्द म्हणून स्वीकारत असल्याचं ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता एआयच्या जगात लोकांची सर्जनशीलता कशी टिकून ठेवायची यासाठी नालंदा विद्यापीठानं शास्त्रार्थ परंपरा राबवल्याचं सांगितलं. ही वादसंवाद आणि मंथनाची एक शिस्तबद्ध प्रक्रिया ज्यात तर्कासहित पुराव्यासहित आपली बाजू मांडणं खूप गरजेचं असतं आणि त्यात तुम्ही चांगलंच निष्णात असायला हवं. दुसऱ्यांचे विचार शांतपणे ऐकण्याची आणि समजून घेण्याची मोठी शिकवणही या शास्त्रार्थाच्या प्रक्रियेतून मिळते असं पंतप्रधान मोदी म्हणाले. आपलं संगीत अध्यात्म जगभरातले लोक समजून घेत आहेत आणि ते आत्मसातही करत आहेत. भारतापासून दूर आपली परंपरा शिकण्याचा हा प्रयत्न, आपली संस्कृती जगभरात लोकप्रिय करण्यासाठीचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं पंतप्रधान

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन। गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन। सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुरू। अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव। आणि उमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारताकडून व्हेनेझुएलाकडे मदत रवाना। व्हेनेझुएलात आजही भूकंपाचा धक्का। भारतात समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा आढावा घेतला। कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक सामील झाल्याबद्दल त्यांनी सांगितलं। या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। जून महिन्यातच C-295 या स्वदेशी निर्मित विमानानं आपलं पहिलं उड्डाण केल्याचं ते म्हणाले। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलंय, रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे असं ते म्हणाले। याच महिन्यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं स्वदेशी निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची माहिती त्यांनी दिली। जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं की परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला। देशातही कोट्यवधींनी झालेल्या योगविषयक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचंही त्यांनी सांगितलं। अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारताने 102 सुवर्णपदकांसह एकूण 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदन केलं। जेव्हा एखाद्या देशातली जनता संकल्प करते तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही असं ते म्हणाले। राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि अशा आयोजनातून आपण या लोकसहभागाचा पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली। पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। नागरिकांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले। अनेक कुटुंबांनी सोनं खरेदी टाळल्याची तसंच आपले परदेश दौरे पुढे ढकलल्याची माहिती त्यांनी दिली। यासोबतच देशवासीय पेट्रोल आणि डिझेलची बचत करत असून नैसर्गिक खतांच्या वापरात मोठी वाढ झाल्याचा उल्लेख त्यांनी केला। लोकसहभागाची ही ताकद आपल्याला बळकटी देईल आणि यशस्वी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये केला। अंधश्रद्धा

0: त्यामुळे भीती निर्माण होते. माणूस सत्य पाहणं थांबवतो याची जाणीव त्यांनी करून दिली. विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारे अंधश्रद्धेला आव्हान देणाऱ्या पूर्णिमा देवी बर्मन यांचं प्रेरणादायी उदाहरण त्यांनी श्रोत्यांसमोर मांडलं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पर्यावरण स्वच्छ ठेवायला मदत करणारा, मात्र आसाममध्ये काही ठिकाणी अशुभ मानला जाणारा हरगिल हा दुर्मिळ पक्षी कशा रीतीनं अनेक गावांचं प्रतीक बनला याबद्दल त्यांनी सांगितलं. ज्यावेळी समाजापर्यंत अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुनाट विचारांमध्येही बदल घडून येतो असं ते म्हणाले. देशात क्रीडा संस्कृतीचा विस्तार, तंत्रज्ञानाच्या काळात लोकांची सर्जनशीलता टिकवून ठेवण्यासाठी, तंत्रज्ञानासोबत आपल्या मुळांशी जोडलेलं राहण्यासाठी होत असलेले प्रयत्न, भारतीय संस्कृतीचा जगभरात होत असलेला प्रसार, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेसाठी देशभरात केले जात असलेले प्रयत्न याबाबतची उदाहरणं त्यांनी श्रोत्यांना सांगितली. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं.
1: प्लास्टर ऑफ पॅरिस से बनी मूर्तियां बिल्कुल न खरीदे. साथियों, मिट्टी की मूर्तियां पूजा के बाद सहज रूप से पानी में विलीन हो जाती हैं. इससे हमारी नदियां, तालाबों और पर्यावरण की रक्षा होती है, हमारी आस्था भी बनी रहती है और प्रकृति के प्रति हमारा दायित्व भी पूरा होता है.
0: गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहन त्यांनी यानिमित्तानं केलं. सध्या सुरू असलेल्या पावसाच्या हंगामात कॅच द रेन या अभियानाअंतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलंय. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहकार्यानं 1,51,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद केल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात बोलताना त्यांनी दिली. ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत 10 कोटींपेक्षा जास्त महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळं ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचा उल्लेखही त्यांनी केला. माजी प्रधानमंत्री दिवंगत पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. देशाच्या इतिहासातल्या एका अत्यंत कठीण कालखंडात नरसिंह राव यांनी देशाच्या प्रगतीत महत्वाचं आणि शाश्वत योगदान दिलं असं त्यांनी म्हटलंय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही पी व्ही नरसिंह राव यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली असून नरसिंह राव यांचं भारताच्या आर्थिक प्रवासातलं योगदान उल्लेखनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्याशी चर्चा सुरू आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेत असून परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचार विनिमय करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं पारंपरिक मानवंदना देण्यात आली. सेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीला आज मोदी संबोधित करणार असून तिथल्या भारतीय समुदायाशी ते संवाद साधतील. त्यानंतर रोश कैमान इथं होणाऱ्या सेशेल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याला मोदी उपस्थित राहतील. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि भारतीय नौदलाची 2 जहाजं देखील सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. सेशेल्सच्या नॅशनल डेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लष्करी हल्ले केले. इराणनं आपल्या व्यापारी तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेनंही होर्मुस समुद्रधनीजवळ इराणच्या 10 लष्करी ठाण्यांवर हल्ला केला. त्यानंतर इराणनं कुवेत आणि बहरीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिलाय. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर मोठं लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएला इथं पोहोचली. भारतानं पाठवलेलं मदत साहित्य, वैद्यकीय मदत यामुळे व्हेनेझुएलातल्या बचावकार्याला मदत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी, वित्तहानी झाली. त्यामुळे भारतानं हवाई दलाची 2 विमानं मदतकार्य घेऊन शुक्रवारी पाठवली. तसंच बचावकार्याला मदत करण्यासाठी 41 सदस्यांचं पोलिसांचं बचाव पथकही पाठवण्यात आलं आहे. व्हेनेझुएलात आजही सकाळी अरागवा किनाऱ्याजवळ भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली. जपानमध्येही आज सकाळी

पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 6.1 इतकी होती. कोणत्याही प्रकारचा सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही, तसंच जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मेड इन इंडिया ही नाममुद्रा म्हणजे देशाची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि गुणवत्तेची हमी असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी समाजमाध्यमावर म्हटलंय. गुणवत्ता ही केवळ उद्योग व्यवसायाची मोजपट्टी नसून ती राष्ट्रीय जबाबदारी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भारतात तयार होणाऱ्या प्रत्येक उत्पादनातून देशाची प्रतिमा जगासमोर उभी राहत असल्याचं, दर्जाबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालच्या मुलांसाठी समाज माध्यमावर बंदी घातल्यानंतर काही कंपन्या त्याची अंमलबजावणी नीटपणे करत नसल्याचं उघड झालंय. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी अशा कंपन्यांवर दुप्पट दंड आकारण्याचा इशारा दिलाय. त्यासंबंधीचं विधेयक येत्या आठवड्यात संसदेच्या हिवाळी सुट्टी सुरू होण्यापूर्वी सरकार मांडणार आहे. वैद्यकीय उपकरणांना परवाने मिळण्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं वैद्यकीय उपकरण नियम 2017 सुधारणा सुचवल्या आहेत. यात रक्तदाब तपासणी मॉनिटर, पल्स ऑक्सिमीटर यासारख्या मध्यम श्रेणीतल्या उपकरणांना उत्पादन परवाना मिळण्यासाठी लागणारा सध्याचा 140 दिवसांचा कालावधी 115 दिवसांवर आणण्याची तरतूद आहे. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुरू. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव. आणि अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारताकडून व्हेनेझुएलाकडे मदत रवाना. व्हेनेझुएलात आजही भूकंपाचा धक्का. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफ एम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ऍप आणि आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज़ वर, आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी पाणिनी।

श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही वनिता मंडळ.

चला दोस्तों हो बोलू काही या कार्यक्रमाला सुंदर अशा गीताने सुरुवात झालेली आहे. रविवारची सुट्टी घालूया, घडीभर गंमत करू. तर हा वीकेंड खूपच छान आला होता आणि शनिवार रविवार सोबतच काही जणांना शुक्रवारची देखील सुट्टी होती आणि खूप छान असा लांबचा पल्ला गाठायचा बऱ्याच जणांनी विचार केला आणि तो पूर्णही झालेला आहे. आणि काही बातम्या सोशल मीडियाद्वारे व्हायरल होत आहेत त्याविषयीची सत्यासत्यता नक्कीच सर्वांनी पडताळून घ्यावी. जसे की नोटांच्या बदलण्याबाबत, अर्थातच काही नोटा चालणार नाही आहेत वगैरे असे जे मेसेजेस येत आहेत, तर कृपया अफवांवर विश्वास ठेवायचं नाही आहे. शिवाय 1 जुलैपासून रेल्वेचे नियमसुद्धा बदलण्यात येऊ शकतात. अजूनपर्यंत तसे काही ठोस असा आदेश आलेला नाही आहे, परंतु बदलू शकतात. तिकिटीशिवाय प्रवास करणे, महिलांच्या राखीव डब्यात प्रवेश करणे आणि गोंधळ घातल्यास मोठा दंड आकारला जाईल आणि तसेच नवीन दंडाचे नियम लागू करण्याची शक्यता आहे. कारण किमान दंड हा 250 रुपये आत्ता जरी असला तरी तो 250 रुपयांवरून 500 रुपये, 1000 रुपये किंवा 10,000 रुपयापर्यंत देखील वाढवण्याचा समावेश आहे असं अर्थातच आत्तापर्यंत कळलेलं आहे. आणि 1 जुलैपासून हे लागू होणार आहे की नाही हे 30 जूनला आपल्याला नक्कीच कळेल. ऐकूया एक छान संगीत. चला दोस्त हो बोलू काही.

0: शुदेव, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा 10-50 याविषयीचा 10 रुपये 20 रुपये 50 रुपये याविषयीचा जो मेसेज फिरतोय तो पूर्णपणे खोटा, भ्रामक आणि दिशाभूल करणारा आहे. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा जुना नियम समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण RBI ने 2016 स्पष्ट केलं होतं की 2005 ज्या नोटा आता चलनात खूप कमी प्रमाणात उरलेल्या आहेत आणि कोणाकडे जर अशा जुन्या नोटा असतील तर त्या बदलून देण्यासाठी बँकांमध्ये विशेष सुविधा आहे. परंतु हे करतानाच या नोटा कायदेशीरदृष्ट्या बाजारात पूर्णपणे वैध राहतील आणि त्यांचे मूल्य देखील कायम असेल, असे RBI ने स्पष्ट केलेले होते. आणि नकली नोटांच्या सुळसुळाटाला आळा घालण्यासाठी तसंच नवीन नोटांमध्ये सुरक्षा वैशिष्ट्य वाढवली जात आहेत, पण जुन्या नोटा बंद करण्याचा कोणताही आदेश नाही.

0: मला पटकन काहीतरी पाठवायचंय, खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो नक्कीच, भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

आज राष्ट्रीय विमा जागृती दिवस तसंच पोलिओ राष्ट्रीय लसीकरण दिवस सुद्धा. एक दिवस सुदृढ आयुष्याशी निगडीत आणि दुसरा आयुष्य आपलं सुदृढ असावं यासाठी, दोन्ही आपल्या खुशहाल आयुष्यासाठी.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन। गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन। विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन। देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन सन्मान प्रदान। भारत आज समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते देशोदेशींच्या श्रोत्यांशी बोलत होते। जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा त्यांनी आढावा घेतला। कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं। या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। C-295 या स्वदेश निर्मित विमानानं पहिलं उड्डाण केल्याचं सांगून ते म्हणाले की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलं आहे, रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे। स्वदेश निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी DRDO केल्याची माहिती त्यांनी दिली। जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं की परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला तर देशातही योगविषयक कार्यक्रमांमध्ये कोट्यवधींनी सहभाग घेतल्याचं त्यांनी सांगितलं। अहमदाबाद इथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह एकूण 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदन केलं। पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। त्याबद्दल नागरिकांचे आभार मानून लोकसहभागाची हीच ताकद आपल्याला यशस्वी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आपल्या कुटुंबातल्या लग्नसोहळ्याचा आनंद समाजाबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न म्हणून नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबानं गावातल्या सुमारे 3500 लोकांच्या प्रत्येकी 1,00,000 रुपयांच्या अपघात विम्याची व्यवस्था केल्याचं उदाहरण त्यांनी श्रोत्यांना दिलं।
1: अपने घर में विवाह के अवसर पर इस परिवार ने गांव के लगभग 3500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की। हर व्यक्ति को 1,00,000 रुपए का बीमा कवर दिया गया। इस पहल के पीछे की भावना बहुत स्पर्श करने वाली है। परिवार ने देखा था कि दुर्घटना के बाद परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ता है। ऐसे समय में एक छोटी सी सहायता भी बहुत बड़ा संबल बन जाती है।
0: या निमित्तानं केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दिलं जाणारं अपघाती विमा सुरक्षा कवच आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याविषयीची माहिती त्यांनी दिली। श्रोत्यांनी आपल्या कुटुंबांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचवावी असं आवाहनही त्यांनी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या उपक्रमाची मन की बातमध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली आहे।
2: माझ्या आजोबापासून एक शिकवण चालत आलेली आहे, व्यवसाय करा तुम्ही पण त्यासोबत समाजाचं काहीतरी देणं लागतं। त्यामुळे आम्ही माझ्या भावाच्या लग्नामध्ये 365 लोकांचं इन्शुरन्स केलं। त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली, त्या बाबतीत आमच्या परिवाराचा आनंद कोणालाही झालेला नाही। त्यामुळे त्यांचे मनापासून आभार आणि आम्हाला त्यांनी आशीर्वाद रूपी संदेश दिला त्याबद्दल धन्यवाद।
0: समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी च्या मन की बात मध्ये केला। अंधश्रद्धेमुळे भीती निर्माण होते, माणूस सत्य पाहणं थांबवतो याची जाणीव त्यांनी करून दिली। आगामी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं। मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्यानं आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते असं ते म्हणाले। गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी या निमित्तानं केलं। सध्या सुरू असलेल्या पावसाच्या हंगामात कॅच द रेन या अभियानाअंतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहभागानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात बोलताना त्यांनी दिली. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर निर्मितीसाठीच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. वाढवण बंदराच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते. जमीन संपादनाची काही कामं राहिली आहेत, स्थानिकांना विश्वासात घेऊन ती कामं पूर्ण केली जातील असं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकल्पातून 10,00,000 रोजगार निर्मिती होणार आहे. त्यात पालघर जिल्ह्यातल्या रहिवाशांना सामावून घेतलं जाईल. मच्छीमारांसाठी मासेमारी करण्यासाठी एक बंदर तयार केलं जाईल. यासोबतच विरारजवळ एक नवा विमानतळही उभा केला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आज देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांखालच्या बालकांचं लसीकरण केलं जात आहे. एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हास्तरावर प्रशासनानं व्यापक नियोजन केलं आहे. यवतमाळ जिल्ह्यात आज जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मोहिमेचं उद्घाटन केलं. जिल्ह्यात 2,05,127 बालकांना पोलिओ लस देण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. रत्नागिरी इथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ झाला. नांदेड जिल्ह्यातल्या 3,88,000 बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. बीड जिल्ह्यात भाजपा आमदार नमिता मुंदडा आज राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान 2026 निमित्त नागरी रुग्णालय अंबाजोगाई इथे आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्या. गडचिरोली इथे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन झालं. सोलापूर इथंही उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्या उपस्थितीत मोहिमेचं उद्घाटन झालं. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 2,00,000 मुलांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन हा सेशेल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना इतर देशांकडून मिळालेला हा 34वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. प्रधानमंत्र्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानांविरोधात लढणाऱ्यांना समर्पित केला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर अमेरिका मोठं लष्करी प्रत्युत्तर देईल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएला इथे पोहोचली आहे. भारतानं हवाई दलाची 2 विमानं मदत सामुग्री घेऊन

शुक्रवारी पाठवली असून बचाव कार्याला मदत करण्यासाठी 41 सदस्यांचं पथकही पाठवलं आहे. दरम्यान आज व्हेनेझुएलामध्ये सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली. जपानमध्येही आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 6.1 रिक्टर इतकी होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन सन्मान प्रदान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युजिकली योर्स।
1: सप्तरंगी सात मध्ये सर्व श्रोत्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। सप्तरंगी सात मध्ये आपल्याला साथ देण्यासाठी येणार आहेत शिवम गावंडे। त्यांची मुलाखत आपण थोड्याच वेळात सुरू करू, तोपर्यंत मी त्यांना संपर्क साधते त्यांच्याशी आणि तुम्ही ऐका एक सुंदरसं गीत।

0: కావండి. నమస్కారం శివం.
1: నమస్కారం మేడం.
0: आवाज व्यवस्थित येतो आहे ना माझा आता?
1: हो.
0: अच्छा. आयआयटी मुंबईतील मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे तृतीय वर्षात शिकणारे शिवम गावंडे हे इन्स्टिट्यूट कल्चरल कौन्सिलमध्ये ड्रामॅस्टिक सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत आणि आज आपल्याला आकाशवाणी इंटर आयआयटी रेडिओ प्ले लीग विषयी ते सविस्तर सांगणार आहेत. तर शिवम, इंटर आयआयटी रेडिओ प्ले लीगची नेमकी कॉन्सेप्ट काय आहे?
1: बरोबर. तर या उपक्रमा मालिकेचा कल्पना खूप साधी होती. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आयआयटीमध्ये बहुतेक विद्यार्थी आपल्या घरी असतात, त्यामुळे कॅम्पसमध्ये सांस्कृतिक उपक्रम जवळपास थांबतात. मला नेहमी वाटायचं की लेटेस्ट सीझन बदलले, ठिकाण बदलले, तरी कथा कथन ही कधी थांबायला नको. या विचारातून इंटर आयआयटी रेडिओ प्ले लीगची सुरुवात झाली. मी इतर आयआयटी मधील ड्रामॅटिक सेक्रेटरी आणि हेड त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना ही कल्पना उत्साहाने स्वीकारली. रेडिओ प्ले किंवा ऑडिओ ड्रामा, दिस इज हे वन ऑफ द ट्रेंडिंग गोष्टी आहे जे आता सुरू झाले ड्यू टू पॉडकास्ट आणि लेटचे ऑडिओ प्लॅटफॉर्म्सच्या द्वारे. आणि हा उपक्रम आयआयटी बॉम्बेच्या जॉनर ऑफ द मंथ या उपक्रमाचा भाग आहे. आमचे जनरल सेक्रेटरी ऑफ कल्चर अफेअर्स ओमप्रकाश चतुर्वेदी यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना अशा कला प्रकारांची ओळख करून देणे आहे ज्यांच्या संस्थेमध्ये तुलनेत कमी परिचय आहे. यावेळी जून मध्ये आम्ही रेडिओ नाटक हा प्रकार निवडला होता.
0: खूप छान. खरं तर आपण युट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर माध्यमातून याविषयी पाहतो, परंतु याबाबत कॉम्पिटिशन हे मात्र आपल्यासाठी नवीनच आहे. हे म्हणजे याचं पहिलंच वर्ष ना?
1: हो.
0: अरे वा. आणि यात किती आयआयटीने भाग घेतला आहे?
1: यावर्षी एकूण 10 आयआयटी सहभागी झाले आहेत. आयआयटी बॉम्बे, आयआयटी दिल्ली, मद्रास, कानपूर, खरगपूर, गुवाहाटी, पटना, गोवा, तिरुपती, पलक्कड आणि इंदोर पण.
0: अरे वा.
1: आणि आमच्यासाठी केवळ स्पर्धा नाही तर देशभरातील विद्यार्थ्यांना एका समान व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न आहे.
0: एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न आहे. खूप छान आहे. आणि रेडिओ नाटक पारंपरिक रंगभूमीपेक्षा कसं वेगळं असतं याबाबत जरा आम्हाला सांगता का सविस्तर?
1: हो. तर रंगभूमीवर प्रेक्षक कलाकारांना पाहतात, लाईट्स पाहतात, स्टेज डिझाईन पाहतात, पण रेडिओ नाटकात हे असं काहीच नसतं. सो इथे फक्त आवाज, संवाद, संगीत आणि ध्वनी प्रभाव यांच्या माध्यमातून श्रोत्यांना मनात संपूर्ण दृश्य उभं करावं लागतं. त्यामुळे रेडिओ नाटक ही कल्पनाशक्तीला सर्वाधिक वाव देणारी माध्यम आहे. सो खूप साऱ्या गोष्टी डिपेंड करते की तुम्ही कशा प्रकारे ते फ्रेम आहे की तुम्ही इमॅजिन करून नाटकाला इमॅजिन करू शकता. सो पण वन ऑफ द बेस्ट थिंग्स जे रेडिओ नाटकचं आहे ते याच्यात डायरीज ऑफ एंट्री खूप लेस आहे. सो यू जस्ट नीड अ स्टोरी, साऊंड एडिटर आणि व्हॉइस रेकॉर्डर.
0: ओके,
1: दॅट्स इट.
0: अच्छा, म्हणजे ऍक्च्युली ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर ते दृश्य उभं राहत जात. हॅलो. हा, आता एक 2 ते 3 मिनिटांनी आपण एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती घेऊया, परंतु त्या अगोदर एखादं गीत तुम्हाला ऐकायला आवडेल का?
1: हो. हिरवा निसर्ग हा बहुतेक माझा फेवरेट आणि आता पाऊस पण सुरू झालाय मुंबईमध्ये.
0: अच्छा, हा चालेल. हिरवा निसर्ग, ठीक आहे. आणि या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांकडे कोणती कौशल्य किंवा पूर्वानुभव असणं आवश्यक आहे का?
1: अजिबात नाही. इनफॅक्ट आम्ही वर्कशॉप्स पण कंडक्ट कराले, इंट्रोडक्टरी वर्कशॉप्स. या उपक्रम मध्ये विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जस्ट इच्छा, शिकण्याची इच्छा असली तरी पुरे आहे. अभिनय, लेखन किंवा ध्वनी संपादनाचा अनुभव असण्याची गरज नाही. आम्हाला नवीन लोकांना या माध्यमात यावं आणि स्वतःची टू डिस्कवर समथिंग न्यू विद इन देमसेल्स हेच आमच्यासाठी महत्वाचं होतं.
0: अच्छा, म्हणजे इच्छा असणं महत्वाचं, त्यांना त्याविषयी आस्था असणं महत्वाचं आणि आवड

0: बारह। एक मिनट।
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो।
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो।
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात। मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता।
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा।
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा, सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर। अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा।
5: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय, खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
6: हो, नक्कीच। भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण।
5: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल।
6: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण। फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा।
7: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या।

0: आंतर IIT सांस्कृतिक महोत्सवात सुवर्णपद मिळवणाऱ्या पथकाचे लेखक आणि दिग्दर्शक शिवम गावंडे आपल्यासोबत आहेत. शिवम, हॅलो. हा, माझा आवाज येतोय ना? बरं. रेडिओ नाटकाच्या निर्मिती प्रक्रियेत पटकथा लेखन आणि आवाज अभिनय तसंच ध्वनी प्रभाव यांची भूमिका किती महत्वाची असते?
1: तर बघितलं तर रेडिओ नाटकाचे तिन्ही घटक एकमेकावर अवलंबित असतात. सो पटकथा जर असली स्टोरी जी आहे बेसिकली आपण जी म्हणतो ते कथा घडवते. सो स्टोरी रायटिंग स्टोरी टेलिंग इज इम्पॉर्टंट पार्ट. यू नीड टू हॅव अ स्टोरी, तुमच्याकडे एक स्टोरी असायला पाहिजे आणि यू नीड टू हॅव अ गुड रायटर इन द स्क्रिप्ट असायला पाहिजे. आणि आता त्या स्टोरीला घडवण्याचे खूप सारे मीडियम असू शकतात. त्याच्यामधला एक आहे स्टेज प्ले, स्ट्रीट प्ले, माइंड मोनो ऍक्ट. आणि त्याच्यामधला एक आता जो आम्ही जो एक्सप्लोर करत आहोत तो आहे रेडिओ प्ले. आणि त्याच्यामध्ये मग जो मेन पार्ट येतो तो येतो व्हॉइस ऍक्टिंग किंवा आवाज अभिनय. आणि ते पात्रांना जिवंतित करतो. आणि त्याच्यानंतर येतो ध्वनी प्रभाव किंवा व्हॉइस एडिटिंग. आणि सो टू ब्रिंग स्टोरी टू रिअल लाईफ हे तिन्ही गोष्टी ऑलमोस्ट इक्वलच आहे.
0: अच्छा.
1: मेन म्हणजे श्रोत्यांना डोळ्यासमोर संपूर्ण जग उभं राहिलं पाहिजे आणि ते या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगमामुळे शक्य होतं. सो हे इम्पॉर्टंट आहे की तिन्ही गोष्ट्या ऑलमोस्ट इक्वल असो. बट बघितलं तर स्टेज मध्ये असं असतं की डायरेक्शन जो असतो तो मेजर पार्ट असतो एडिटिंग. पण रेडिओ प्लेज मध्ये जो मेन पार्ट आहे तो आहे साऊंड एडिटिंग व्हॉइस ऍक्टिंग नंतर पण. सो आम्ही खूप सारा जे यावेळेस आमचा भर झाला आहे रेडिओ प्ले प्रोडक्शन मध्ये तो मोस्टली साऊंड ऍक्टिंग साऊंड एडिटिंग वर गेला आहे. कारण की त्याला बरोबर एडिट करणे त्याच्यामुळे लाईक स्टोरी जिवंत आली पाहिजे आणि लोकांना समजलं पाहिजे बेसिकली. कारण की यू डोंट हॅव एनिथिंग व्हिज्युअल तर इट्स व्हेरी डिपेंडेंट ऑन साऊंड एडिटिंग. पण व्हॉइस ऍक्टिंग पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे.
0: आणि ती मनाला भिडली सुद्धा पाहिजे.
1: बरोबर.
0: ऐकता ऐकता बरं. आता आपण तुम्ही सुचवलेलं तुमच्या आवडीचं हिरवा निसर्ग हे गीत ऐकूया.

0: इफ इनफॅक्ट आय आय टी बॉम्बे आय आय टी मद्रास वी आर द पायनियर्स ज्यांनी एक्सप्लोर केलं होतं आणि त्याच्यानंतर बंद झालं होतं. सो आफ्टर पोस्ट कोविड आम्ही हा खूप साऱ्या क्लबनी हा एक्सप्लोर करणं बंद झाला होता. सो एव्हरी क्लब नीडेड अन इंट्रोडक्टरी वर्कशॉप. दे आर इंटरेस्टेड बट ऑफकोर्स दे नीडेड अन इंट्रोडक्टरी वर्कशॉप कारण की साऊंड एडिटिंग वगैरे जे टेक्निकॅलिटीज आहे ते त्यांना मुलांना शिकायचे होते पण त्याचा इंटरेस्ट खूप होता. तर म्हणून सर्वप्रथम आम्ही व्हॉइस ऍक्टिंग, कॅरेक्टर क्रिएशन, रेकॉर्डिंग टेक्निक्स, साऊंड डिझाईन आणि ऑडिओ प्रोडक्शन या सगळ्या विषयांवर कार्यशाळा ऑर्गनाईज केल्या आणि आम्ही इन्स्ट्रक्टर बोलवले होते हिमांशु खन्ना जे दे आर ऑल्सो म्हणजे ही त्यांनी ब्रेकिंग बॅड सारख्या मुव्हीज मध्ये डब केलाय, लॉयन द टायगर किंग मध्ये पण. आणि विद्यार्थ्यांना आणि हे वर्कशॉप आम्ही सगळ्या आय आय टीच्या मुलांसाठी ओपन ठेवले होते. बेसिकली आमच्याच क्लबनी पोर्टवालने ऑर्गनाईज केले होते वर्कशॉप आणि सगळ्या विद्यार्थ्यांना केवळ स्पर्धेसाठी नव्हे तर ऑडिओ स्टोरी टेलिंगचं संपूर्ण माध्यम समजून घेण्यासाठी मार्गदर्शन आम्ही करून दिलं आणि रिस्पॉन्स वॉज क्वाईट गुड. अराउंड 150 प्लस मुलांनी वर्कशॉप अटेंड केले आणि ते पण ऑनलाईन वर्कशॉप होते. सो आय थिंक की इट वॉज व्हेरी गुड आणि हिमाचल सरचं पण आम्ही वी आर व्हेरी थँकफुल टू हिम कारण की त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे मुलांना शिकवलं, मुलांना मार्गदर्शन केलं.
1: अरे छानच. आणि
0: त्याच्यानंतर म्हणजे मुलाच्या मनात हे झालं की सध्या माझ्याकडे कोणती स्टोरी आहे किंवा मला काही सांगायचं आहे तर मला स्टेजवर जाऊन 10 ऍक्टर्सला बोलण्याची गरज नाही. आय जस्ट हॅव अ मोबाईल, त्याच्यामध्ये मी रेकॉर्ड करेल कॅरेक्टर्स आवाज चेंज करून सगळ्यांकडून आणि देन आय कॅन एडिट आणि मी सगळ्यांना स्टोरी सांगू शकतो.
1: अरे वा खूप छान. आणि विजेत्या रेडिओ नाटकाचे आकाशवाणीवर प्रसारण होणार असल्याने सहभागी विद्यार्थ्यांसाठी ही संधी किती महत्वाची आणि प्रेरणादायी आहे?
0: माझ्या मते वी आर व्हेरी थँकफुल टू आकाशवाणी मुंबई तिथे आमच्यासोबत रेडिओ आणि मीडिया पार्टनर म्हणून कोलॅबरेट केले आणि दिस इज वन ऑफ द बेस्ट थिंग्स ऑफ दिस कॉम्पिटिशन की जे विनिंग प्ले आहे त्याला काही कॅश प्राइज नाही तर अशा म्हणजे आकाशवाणी सारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर प्रसारित होण्याची मोठी उपलब्धी आहे कारण की दे आर द पायनियर्स इन रेडिओ ड्रामा. जेव्हा मी याच्याबद्दल सर्च करतो रेडिओ ड्रामा बद्दल तर माझ्या दिमागात मी युट्यूबवर सर्च केलं तर आकाशवाणी ऑल इंडिया रेडिओने सगळ्यात पहिले रेडिओ प्ले वर खूप काही केलं आहे. सो दिस इज व्हेरी म्हणजे सगळ्यात मोठी प्रेरणादायी गोष्ट आहे मुलांसाठी. याचबरोबर आमच्यासाठी पण अभिमान आहे की आम्ही ऑल इंडिया रेडिओ सोबत कोलॅबरेट केला. त्याचबरोबर ऑडिओ स्टोरी टेलिंग जग ही वेगाने वाढत आहे. कुकू एफ एम, पॉकेट एफ एम, पॉडकास्ट, न्यू ऑडिओ बुक यासारखे प्लॅटफॉर्ममुळे ऑडिओ कंटेंटला नवं व्यासपीठ मिळालं आहे. म्हणून हा उपक्रम केवळ रेडिओ नाटकापर्यंत मर्यादित नाही तर तो विद्यार्थ्यांना भविष्यात ऑडिओ स्टोरी टेलिंग इकोसिस्टमसाठी तयार करणारा उपक्रम आहे. सो दिस वुड बी अ व्हेरी गुड थिंग ऑफ दिस कॉम्पिटिशन.
1: बरोबर, खूपच छान. आणि हा उपक्रम, या उपक्रमाची जी संकल्पना आहे हे म्हणजे पहिलंच वर्ष आहे याचं, बरोबर? तर या संकल्पनेचा जन्म कसा झाला त्याबाबत थोडंसं जाणून घ्यायला आवडेल मला.
0: बरोबर. तर बेसिकली असं झालं होतं की खूप वर्षापासून हा म्हणजे सगळे आमचे सेक्रेटरी जे आहेत ते ह्या गोष्टीवर स्ट्रगल करत होते की समर मध्ये उन्हाळ्यामध्ये कसं लोकांना ड्रामॅटिक्स मध्ये ठेवून घ्यायचं कारण की 3 महिन्याच्या सुट्ट्या लागतात आय आय टी मध्ये जनरली आणि 3 महिने खूप मोठा गॅप असतो त्याच्यामुळे लोक असं होऊ शकते काही लोक क्लब मध्ये यायच्या बद्दल खूप सारे लोक क्लब मधून असे सुटत जातात कारण की 3 महिने क्लब मध्ये काहीच होत नसतं एवढं इंटरेस्टिंग.
1: बरोबर.
0: आणि खूप साऱ्या वेरियस टाईप्स ऑफ कॉम्पिटिशन पण ट्राय केल्या होत्या जसं की ऑनलाईन होणार कॉम्पिटिशन पण एवढा त्याच्यावर रिस्पॉन्स नव्हता कारण की थिएटरचा जो रिअल फील आहे तो ऑफलाईन बघण्यामध्ये आहे रॅदर दॅन ऑनलाईन. सो पीपल जे स्टुडंट आहेत ते पण रजिस्टर करतात. बट देन माझे मित्र होते आय आय टी गुवाहाटी मध्ये त्याच्याशी मी याबद्दल बोलत होतो की यार काय करू शकतो आपण. तर मग मला अचानक सुचलं की रेडिओ प्ले हा कन्सेप्ट करायला पाहिजे कारण की हा कोविडमध्ये आम्ही केला होता कारण की व्हॉट आय थिंक इज की मी पार्ट ऑफ इन्स्टिट्यूट कल्चर काउन्सिलचा तर सगळे जेवढे पण आर्ट फॉर्म्स आहे लेट्स से पेंटिंग, डान्स, ऑल एव्हरीथिंग इज पार्ट ऑफ ऑल व्हॉट इज दे आर डुईंग इज स्टोरी टेलिंग बेसिकली कथाकथन. जर स्टोरी टेलिंग जर थांबली तर मग हे सगळे आर्ट फॉर्म नाही जन्माला येऊ शकत. सो स्टोरी टेलिंग कधी थांबायला नाही पाहिजे. सो दॅट्स

0: आहे. आय थॉट की समर मध्ये लोकांनी स्टोरीवर कंटिन्युअसली ब्रेनस्टॉर्म करत स्टोरी टेलिंग करत राहील, तर त्याच्यासाठी मग आम्ही विचार केला की या रेडिओ प्ले कॉम्पिटिशन करूया आणि इंट्रायटी करूया. म्हणजे कसं आहे की कॉम्पिटिशनचा एकदा फ्लेवर आला तर म्हणजे काय लोकांच्या अंदर एन्थुझियाझम येतो की यार हा आपण जितू शकतो म्हणून, असं काही आपल्या आयआयटीला जितवायचं आपल्याला म्हणून. म्हणून मग मी सगळ्या आयआयटीच्या सेक्रेटरीज, ड्रामा सेक्रेटरीज आहेत, त्यांना अप्रोच केला, त्यांना कन्सेप्ट सांगितलं, त्यांना एक शॉर्ट क्लिप पण पाठवली की जर तुम्हाला रेडिओ प्ले बद्दल नसेल माहित तर हा प्ले बघून घ्या. आणि तो प्ले ऍक्च्युली आकाशवाणीचाच प्ले होता, ते पाठवलं मी आणि ते लाईक ते वर व्हेरी इंटरेस्टेड इन दिस, कारण की म्युझिक कंपोजिशन जो आहे तो याच्यात लोकांना शिकायला मिळतो की काय म्युझिक चालायला पाहिजे बॅकग्राऊंड मध्ये. आणि ते सगळे आर्टिस्ट मोस्टली स्ट्रगल करत होता त्यांच्या प्लेज मध्ये, पण ते थॉट की हे त्यांच्या समोरच्या नाटकांमध्ये पण त्यांना हेल्पफुल असणार. आणि बेसिकली सेकंड थिंग की समर मध्ये पण पार्टिसिपेशन येऊन जाईल. आणि देन आय एम व्हेरी ग्रेटफुल की पहिल्याच प्रयत्नामध्ये करीब किमान 10 आयआयटीज आमच्या सोबत आल्या शॉर्ट नोटीस वरती पण, आणि दे वेर हॅपी टू डू इट. आणि त्याच्यानंतर जे आमचे काउन्सिलचे जनरल सेक्रेटरी आहे ओमप्रकाश चतुर्वेदी, त्यांचा पण एक कन्सेप्ट होता की जॉनर ऑफ द मंथ काही असं करूया. जॉनर ऑफ द मंथ बेसिकली याच्यासाठी की जे पण इन्स्टिट्यूट मध्ये आमचे जे मेजर मेजर क्लब्स आहेत ते काही स्पेसिफिक जॉनरशी डील करतात, आणि खूप सारे जॉनर जसे की रेडिओ प्ले आहे ज्यांचं लोकांना एवढं माहीत नाही तर ते सुटून जातात. तर एक महिना त्या जॉनरसाठी डेडिकेट करायचं की त्या जॉनरचे वर्कशॉप करूया त्या इन्स्टिट्यूट मध्ये, त्या लोकांसोबत त्या लोकांना लोकांना वर्कशॉप्स करून द्यायचे, आणि मग एक मंथच्या एंड मध्ये त्या जॉनरचं प्रोडक्शन करूया की त्या लोकांचे शोकेस असूया. तर मग मला अशी संधी दिसली की यार हा जॉनर ऑफ द मंथ आणि आकाशवाणी इंटरनेट रेडिओ प्ले कॉम्पिटिशन या दोघांना कोलॅबरेट करू शकतो आपण. आणि मी मग त्याच्या अंडर जनरल सेक्रेटरीशी बोललो आणि दे वर ऑल्सो व्हेरी इन टू दिस. आणि मग एव्हरीथिंग वॉज डन. आणि लास्ट थिंग वॉज की व्हॉट वुड बी द इन्सेंटिव्ह फॉर पीपल, वाय वुड दे पार्टिसिपेट अदर दॅन दिस, कारण की होऊ शकते की हा जो विचार आहे तो माझ्या दिमागातच आहे, बाकी आय डोंट एवढे विचार करणार. तर देन वी थॉट की वी नीड समथिंग गुड इन्सेंटिव्ह. तर मग मी माझ्या काउन्सिलशी डिस्कस केलं, माझ्या काउन्सिलमध्ये माझे जे 4 युजी कन्व्हिनर्स आहे एकलव्य, स्वयं, दक्ष आणि आकांक्षा, आणि ते म्हणलं की तुम्ही एकदा रेडिओ जे रेडिओज आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. तर मग मी ऑल इंडिया रेडिओचा नंबर मला मिळाला त्यांच्या वेबसाईटवरून, आणि ज्योत्स्ना मॅडमशी बोललो मी, आणि मग त्यांनी ते पण खूप त्यांनी इंटरेस्ट शो केला की हा लाईक व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट वर्च्यू. तर त्यांनी इंटरेस्ट शो केला आणि वी थॉट की जो पहिला प्ले येईल त्याला आपण ऑल इंडिया रेडिओवर शोकेस करूया. आणि दिस वॉज मच मोर दॅन अ कॅश प्राइज, सो वी आर व्हेरी थँकफुल फॉर दॅट.
1: धन्यवाद शिवम, खरंच तू खूप छानरित्या ही सर्व माहिती आम्हाला समजावून सांगितलीस. आकाशवाणी इंटर आयआयटी रेडिओ प्ले लीगची जी संकल्पना आहे ती तुझ्याकडून जाणून घ्यायला खूपच आवडली आम्हाला, धन्यवाद. हॅलो
0: शिवम.
1: हां, आणि संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे पुन्हा एकदा शिवमचं मनपूर्वक आभार शिवम.
0: थँक्यू,
1: धन्यवाद.
0: थँक्यू आकाशवाणी.
1: धन्यवाद. आज सप्तरंगी 7 मध्ये आपल्याला साथ देण्यासाठी आले होते शिवम गावंडे. आयआयटी मुंबईतील मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तृतीय वर्षात शिकणारे शिवम गावंडे हे इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूट कल्चरल काउन्सिलमध्ये ड्रामॅटिक्स सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत, आणि आपल्या आयआयटी आंतर सांस्कृतिक महोत्सवात सुवर्णपद मिळवणाऱ्या पदकाचे लेखक आणि दिग्दर्शक सुद्धा आहेत. आणि आज त्यांनी आपल्याला जी संकल्पना समजावून सांगितली आकाशवाणी इंटर आयआयटी रेडिओ प्लेलिंग संबंधी, तर त्यामध्ये एक अभिमानाची गोष्ट अशी की विजेत्यांना आपल्या आकाशवाणीद्वारे सादरीकरणाची संधी मिळणार आहे ही आपल्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM ब्रेनबो वाहिनी.

नमस्कार श्रोते हो, मी अभिजीत खांडकेकर, विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।

0: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
3: आपले छोटे बालदोस्त जर एखाद्या नाटकासाठी एकत्र जमलेले आहेत आणि पावसाची वाट बघत आहेत, तर ते कोणतं बरं गीत गातील? ऐकूया तर.

0: सुदेव, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

0: गुणी ओठांची नाजूक अस्त्रे वापरली हुक मी
1: अनशब्दांचे जांभरो निपाजिले कोणी
0: अनशब्दांचे जांभरो निपाजिले कोणी
2: मैख

0: रमलो इजरी विसरून सारे आम्ही खुल्या वाणी,
1: कधी गोडीने गाऊ गेलो जोडीने गाणी, रमलो ही जरी विसरून सारे आम्ही खुळ्या वाणी,
0: सर्वस्वाची घेऊन दाने आले जरी कोणी,
1: सर्वस्वाची घेऊन दाने आले जरी कोणी,

0: श्रोतेहो, अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29 आणि 4515 41 30. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साठम. आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी. जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी आहे.

चला दोस्तों हो बोलू काही आणि सप्तरंगी साथ आपणा सर्वांच्या साथीने खूपच छान रंगले श्रोते होल आणि यानंतर सांजेच्या पारीमध्ये आपण वटपौर्णिमा विशेष कार्यक्रम घेणार आहोत. 3:58 आपण ऐकू शकता ठळक बातम्या. ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.

खुळावले घर दार खुळावला वंश मीच केले जागो जाग देहावर दंश खुळावले घर दार खुळावला वंश मीच केले जागो जाग देहा

दुपारचे ठीक 3:58 आणि 25 सेकंद झालेले आहे. ठळक बातम्या. देशात रोजगाराच्या संधी वाढत असून आत्मनिर्भर भारताचा संकल्पही अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते आज देशवासियांशी बोलत होते. सामरिक आणि औद्योगिक तसंच तंत्रज्ञान क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा प्रधानमंत्र्यांनी घेतला. पर्यावरण रक्षण, लोकसहभाग, अंधश्रद्धांचा पगडा याविषयी देखील त्यांनी आज भाष्य केलं. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर निर्मितीसाठीच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. वाढवण बंदराच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते. जमीन संपादनाची काही कामं राहिली आहेत, स्थानिकांना विश्वासात घेऊन ती कामं पूर्ण केली जातील असं मुख्यमंत्री म्हणाले. आज देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये 5 वर्षापर्यंतच्या

नागरिकांचं लसीकरण केलं जात आहे. पोलिओ लस देण्याकरिता ठिकठिकाणी बूथ उभारले असून फिरती पथकही कार्यरत आहेत. घरोघरी जाऊनही 5 वर्षापर्यंतच्या मुलांना लस दिली जात आहे. राजगड किल्ला पाहण्यासाठी अंधेरी परिसरातून निघालेल्या पर्यटकांच्या बसला पाबेब घाटात भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस थेट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 2 पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या समाप्त. धन्यवाद.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली योर्स।
1: सांजेच्या पारी कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत।

0: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

लहानपणापासून मोठ्यांकडनं सत्यवान सावित्रीची कथा ऐकत आलो आणि वटपौर्णिमा म्हणजे पती पत्नीच्या नात्याचा एक असा बंध जो कोणत्याही वटवृक्षाला फेऱ्या जरी नाही घातला तरी देखील एक मनामनाला जोडणारा हा बंध वटपौर्णिमा। सत्यवान सावित्रीची कथा गीतरूपात ऐकूया पुढील कथेतून।

श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही वनिता मंडळ.

आपल्याच्या सांजेच्या पारीमध्ये वटपौर्णिमेच्या विषयाच्या निमित्ताने श्रोत्यांना जर आपल्या मनातील काही भावना कळवायच्या असतील तर ते आम्हाला दूरध्वनीद्वारे संपर्क साधू शकतात. आमचे दूरध्वनी क्रमांक आहे 4515 4132 आणि 4515 4133. व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657 6610 71. व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657 6610 71. वटपौर्णिमा म्हटलं की मला काय आठवत असेल तर साने गुरुजींनी लिहिलेल्या श्यामच्या आई पुस्तकातील त्यांची पहिलीच कथा, पहिल्या रात्रीची कथा. आश्रमातील सर्व मुलांना जेव्हा आपले स्वानुभव ते सांगत होते तेव्हा त्यातील पहिल्या रात्रीची जी त्यांची कथा आहे त्याबाबत त्यांनी आईच्या सावित्री व्रताविषयी सांगितलं होतं. तर त्यांनी जेव्हा ही कथा सांगायला घेतली त्यावेळी मुख्य कथेला हात घालण्या अगोदर त्यांची प्रस्तावनाच इतकी मोठी होती. ती प्रस्तावनाच जणू त्या दिवशीची कथा आहे असं इतरांना वाटलं. परंतु मुख्य

श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर्म असतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही वनिता मंडळ.

साने गुरुजींच्या त्या कथेमध्ये त्यांनी सांगितले की वडवली गावाचे ते खूत आणि त्या वडवली गावात त्यांची खूप मोठी बाग होती. वाडवडिलांचा व्यवसाय श्यामचे वडील सांभाळत असत आणि गावातील कोणत्याही व्यक्तीला ते कामाला जरी बोलवलं त्यांनी तरी कोणी नाही म्हणायचं नाही, कारण त्यावेळेस असं होतं की बोलवलं तर गेलं पाहिजे नाहीतर रोष व्हायचा. वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला होता त्यांच्या आणि त्यांना फारसा खरं तर अनुभवही आलेला नव्हता, परंतु तरी देखील म्हणजे त्यांच्या बोलण्यामधून कधीकधी कोणाकोणाला दुखावलं जायचं. तर श्याम त्यांना सांगेल काही इतके ते मोठे तर नव्हते, परंतु पाहायचे ते. एकदा काय झालं की अमावास्याची रात्र होती आणि त्यांचे वडील वडवलीस गेले होते आणि सकाळी 8 वाजता ते त्या गावी जाऊन पोहोचले होते. आज गावाला जाऊ नका असं घरातील मंडळींनी त्यांना सांगितलं होतं, परंतु श्यामचे वडील त्यांना म्हणाले, भाऊ म्हणायचे त्यांना, भाऊ म्हणाले की जे व्हायचे ते होणारच, अंधश्रद्धा कशाला. तर प्रत्येक दिवस हा पवित्रच आहे, प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो असं त्यांनी सांगितलं घरच्यांना. आणि ते वडवलीस गेले, दिवसभर राहिले. 3 सांजा झाल्यानंतर ते जेव्हा परतण्यास निघाले तेव्हा घरोब्याच्या एका म्हातारबाईंनी त्यांना सांगितलं की भाऊदा 3 सांजा म्हणजे दैत्याची वेळ, यावेळेस जाऊ नका, त्यातून औसेची काळरात. परंतु भाऊंनी काही ते ऐकलं नाही आणि ते म्हणाले की रात्र झाली म्हणून काय झालं, मी जाईन, झपाझप जाईन, दूध काढतात तोवर घरी पोचन. तर भाऊ निघाले आणि त्यांच्याबरोबर एक गडी देखील होता. त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होते त्या, तरी देखील ते गेले आणि बाहेर अंधारी अंधार आणि दरोडेखोरांनी डाव साधला. बरोबर गडी होता. दरोडेखोरांनी भाऊंवर हल्ला करताच गडी पळाला आणि भाऊ पडले. जीवाच्या आकांताने त्यांनी दरोडेखोरांना विनंती केली की मला सोडा, माझ्याजवळ जे काही आहे ते घ्या, पण मला जाऊ द्या. आणि त्यांच्या आरडाओरडाने जवळच्याच म्हातारबाईने देखील आरडाओरडा केला, त्याच्यामुळे दरोडेखोरांनी जे काही हाताला मिळालं ते त्यांनी घेतलं आणि त्यांनी तिथून पळ काढला. परंतु या सगळ्यामध्ये झालं काय की भाऊंबरोबरचा तो गडी पळत घर त्याने गाठलं आणि तिकडे झालेली हकीकत त्याने सांगितली. त्याच्यामुळे आता आपला नवरा घरी परतून येईल की नाही ही काळजी श्यामच्या आईला लागून राहिली होती आणि तिने लगेच देव पाण्यात ठेवले आणि तिने सांगितलं की जे काही असेल माझं सर्व तू घे, परंतु माझा पती हाच माझा दागिणा, तो मला परत दे. आणि त्या दिवशी तिने सावित्रीचं व्रत घेतलं. परंतु ते व्रत असं होतं की 3 दिवस म्हणजेच वटपौर्णिमेच्या 2 दिवस अगोदरपासून निर्जळी उपवास धरायचा आणि त्या 3 दिवसात 108 प्रदक्षिणा वडाच्या झाडाला घालायच्या. तर यानंतरची कथा आपण ऐकूया या गीतानंतर.

श्यामचे वडील सुखरूप घरी आले आणि त्या वर्षापासून श्यामच्या आईने सावित्रीचे हे व्रत हाती घेतले. दरवर्षी ज्येष्ठी पूर्णवणे येण्याच्या आधी 2 दिवस ती उपवासाला सुरुवात करायची आणि घेतलेले व्रत कधीही सोडता येत नाही. या व्रतात वटपूजा करावयाची असते आणि हे व्रत कधीही सोडता येत नाही ही मनाशी भावना असल्यामुळे हिवतापाने खूप आजारी असूनही ते व्रत करायचं तिच्या मनात होतं. परंतु करावं कसं हा प्रश्न तिला पडला होता, कारण हिवतापामुळे अंगात उठण्याचेही त्राण नव्हते आणि 3 दिवस 108 प्रदक्षिणा वटवृक्षाला घालायच्या होत्या. तर हे कसं बरं करावं याचा विचार करत असताना तिने श्यामला जवळ बोलवलं आणि श्याम आईजवळ गेले. त्याने विचारलं, काय होतं आई, पाय चिपून देऊ का? तर आई म्हणाली, पाय नको रे चिपायला, मिले रोज चिपायचे तरी किती, तू सुद्धा कंटाळला असशील ना. पण मी तरी काय करू श्याम. आईचे ते करुण शब्द ऐकून श्यामला फार वाईट वाटलं. त्याला रडू झालं. आई पुन्हा म्हणाली त्याला की श्याम, तू दिवसभर काम करून दमतोस, परंतु उद्यापासून तुला आणखी एक काम 3 दिवस करायला सांगणार आहे, करशील ना तू? तर श्यामने विचारलं, कोणतं काम? त्याला वाटलं की मी तर कधीच नाही म्हटलं नाही आईला, मग आई आज मला असं का विचारते? तर आईसुद्धा गहीवरून म्हणाली की तू कधीसुद्धा नाही म्हणत नाहीस हे माहीत आहे मला, परंतु उद्यापासून वटसावित्रीचं व्रत सुरू होईल आणि मला वडाला 108 प्रदक्षिणा घालता येणार नाही. भोवळ येईल ना मला, कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन, 3 प्रदक्षिणा घालीन, बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल. तेव्हा मात्र श्याम थोडासा पाठीमागे झाला.

तरीसुद्धा श्याम निरनिराळी कारणं सांगू लागला की मला मुलं हसतील, शिवाय शाळा बुडेल, मास्तर रागवतील, बायका माझी फजिती करतील, मी नाही करणार, मला लाज वाटते. तरीसुद्धा आईने त्यांना समजवलं की देवाचं काम करावयास लाजू नये, पाप करावयास माणसाने लाजावे. त्या दिवशी आईने त्यांना खोबऱ्याचा एक तुकडा चुलीजवळून त्यांना चोरून त्यांनी उचलल्याची आठवण करून दिली आणि कोणी नसताना खाल्ल्याची आठवण करून दिली आणि त्यांना जाणीव करून दिली की त्या दिवशी मी काही बोलले नाही, परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करावयास तुला लाज वाटते. मग तू भक्तिविजय कशाला वाचतोस, पांडव प्रताप कशाला वाचतोस? आणि अक्षरशः ती एवढे बोलत सुटली की ती म्हणाली की जाऊ दे, प्रदक्षिणा घालावयास तू लाज वाटते ना, नसला जाणार तर मी जाईन आणि येऊन जाऊन काय होईल, भोवळ येऊन मी पडेन, मरेन तर सुटेल एकदाची, देवाजवळ तरी जाईन. आणि तिच्या त्या बोलण्याने अर्थातच श्यामसुद्धा हळवाच होता आणि त्याच्या डोळ्यात लगेच अश्रू तरळले. आईचे शब्द त्यांच्या हृदयात अतिशय खोल गेले, त्यांचे हृदय विरघळले. आईने त्यांना काय सांगितले की देवाचे काम करावयाला लाजू नको, पाप करण्याची लाज धर. थोर शब्द ते. आजही ते शब्द साने गुरुजींच्या श्यामच्या आई या पुस्तकाने अमर झालेले आहेत. आजकाल या शब्दांची खरंच किती गरजेची आहे, किती जरूर आहे हे शब्द, की देवाच्या कामाची, देशाच्या कामाची, भारतमातेच्या कामाची आम्हाला लाज वाटते, परंतु वाईट सिनेमा पाहण्याची किंवा इतर कुठलंही कृत्य करण्याची, पापकर्म करण्याची लाज वाटत नाही. श्याम आईच्या पाया पडला आणि म्हणाला की आई, जाईन हो मी, कोणी मला हसू, कोणी काही म्हणू, मी जाईन. पुंडलिक आईबापाची सेवा करून मोठा झाला, देवाला बांधून आणता झाला, तुझे काम करून मला तुझा आणि देवाचा लाडका होऊ दे. मला कोणी रागवले तरी चालेल, मारले तरी चालेल, चिडवले तरी चालेल, परंतु मी जाईन. असे हे आईचे सावित्रीचे व्रत पूर्ण केले श्यामने.

0: सुदेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार.

0: आपण म्हणतो
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: आपण आत्तापर्यंत वटपौर्णिमा आणि सत्यवान सावित्री यावरची जी गीतं ऐकली, तर उद्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आत्ता इथे थांबूया, कारण थोडी गाणी आपण उद्या देखील ऐकायची आहे. तर यानंतरची 20 मिनिटं आपण काय करूया की पतीपत्नीच्या नात्याच्या बंधनाचा हा सुंदर क्षण वटपौर्णिमा आपण खूप छान अशा युगलगीतांनी आपण साजरा करूया. ऐकूया एक सुंदरसं गीत.

0: शुदेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

घर दोघांचे असे रचुकी स्वर्ग त्यापुढे फिका पडे. परंतु या स्वर्गातला गृहमंत्री जर नाराज झाला तर मात्र पतिदेवांवर काय परिस्थिती येते याची मात्र कल्पनाही करवत नाही. आणि यासोबतच आपण पुढील गीत ऐकणार आहोत. तर ती रुसणे, तिचे रुसणे आणि त्याचे अर्थातच तिला विनवणी करणे. तर ऐकूया पुढील गीतातून.

या गीताबरोबरच आजचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. धन्यवाद. यानंतर आपण ऐकू शकता ठळक बातम्या आणि त्यानंतर लव्ह यू जिंदगीचा आनंद आपण घेऊ शकता.

आत्मनिर्भर भारताचा संकल्पही अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते आज देशवासियांशी बोलत होते. सामरिक आणि औद्योगिक तसंच तंत्रज्ञान क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा प्रधानमंत्र्यांनी घेतला. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहनही त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन हा सेशल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. प्रधानमंत्र्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानांविरोधात लढणाऱ्यांना समर्पित केला. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर निर्मितीसाठीच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. वाढवण बंदराच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते. जमीन संपादनाची काही कामं राहिली आहेत, स्थानिकांना विश्वासात घेऊन ती कामं पूर्ण केली जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आज देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचं लसीकरण केलं जात आहे. पोलिओ लस देण्याकरता ठिकठिकाणी बूथ उभारले असून फिरती पथकही कार्यरत आहेत. राजगड किल्ला पाहण्यासाठी अंधेरी परिसरातून निघालेल्या पर्यटकांच्या बसला पाबेघाटात भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 2 पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग. नांदगाव चांदूर रेल्वे दरम्यान समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 5 प्रवाशांचा मृत्यू. आणि आज वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्या

0: आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते. त्यामुळे आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या मन की बात मधून केलं.
1: प्लास्टर ऑफ पॅरिस से बनी मूर्तियां बिल्कुल न खरीदें साथियों. मिट्टी की मूर्तियां पूजा के बाद सहज रूप से पानी में विलीन हो जाती है. इससे हमारी नदियां, तालाबों और पर्यावरण की रक्षा होती है, हमारी आस्था भी बनी रहती है और प्रकृति के प्रति हमारा दायित्व भी पूरा होता है.
0: गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी या निमित्तानं केलं. सध्या सुरू असलेल्या पावसाच्या हंगामात कॅच द रेन या अभियानांतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचं महत्व देखील त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरील मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधला. देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा करताना त्यांनी राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेशी जोडलेल्या यशाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय या संपूर्ण भारतीय बनावटीच्या जहाजांचा त्यांनी कौतुकास्पद उल्लेख केला. DRDOच्या संशोधन कार्याचा कौतुकास्पद उल्लेख त्यांनी केला आणि समुद्रापासून आकाशापर्यंत आपला भारत अधिक सुरक्षित तसंच आत्मनिर्भर होत असल्याचं नमूद केलं. आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि अहमदाबादच्या जागतिक योगासन स्पर्धेविषयी त्यांनी चर्चा केली. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ही ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे असं पंतप्रधान म्हणाले. महाराष्ट्रातील नांदेडच्या बहादूरपुरा गावातील पेटकर कुटुंबाचा अभिमानास्पद उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की या कुटुंबाने घरी झालेल्या लग्नाच्या निमित्तानं गावातल्या सुमारे 3,500 लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली.
1: अपने घर में विवाह के अवसर पर इस परिवार ने गांव के लगभग 3,500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की. हर व्यक्ति को 1,00,000 रुपए का बीमा कवर दिया गया. इस पहल के पीछे की भावना बहुत स्पष्ट करने वाली है. परिवार ने देखा था कि दुर्घटना के बाद परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ता है. ऐसे समय में एक छोटी सी सहायता भी बहुत बड़ा संबल बन जाती है.
0: सरकार देशभरातल्या कोट्यवधी कुटुंबांना सुरक्षा कवच पुरवत असून विविध सरकारी योजनांबद्दलची माहिती कुटुंबांपर्यंत पोहोचविण्याचं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं. अंधश्रद्धेत बुडालेले लोक तर्क आणि सत्य जाणून न घेता असे निर्णय घेऊ लागतात ज्यामुळे मोठं नुकसान होतं असं सांगून पंतप्रधानांनी आसाममधील हरगिला या दुर्मिळ पक्ष्याच्या संवर्धनाच्या प्रवासाचा उल्लेख केला. नागालँडची नागालँड बेबी लीग आणि नागालँड विमेन फुटसाला लीग या उपक्रमांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. नालंदा विद्यापीठाचा शास्त्रार्थाची प्राचीन परंपरा जिवंत करण्याचा उपक्रम, दिल्लीतली सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीचे नवे अभ्यासक्रम ब्रह्मकमळ डोमिनिकाना हे अभियान, मेघालयातले रूट ब्रिज आणि मध्य प्रदेशातल्या राजगड जिल्ह्यामधल्या ब्यावरा इथं प्लास्टिक कचरा हटविणाऱ्या बहिणींच्या प्रयत्नांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन हा सेशेल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. मोदी यांना इतर देशाकडून मिळालेला हा 34वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. पंतप्रधानांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानांविरोधात लढणाऱ्यांना समर्पित केला. आज देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचं लसीकरण केलं जात आहे. एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हास्तरावर प्रशासनानं व्यापक नियोजन केलं आहे. पोलिओ लस देण्याकरिता ठिकठिकाणी बूथ उभारले असून ट्रान्झिट बूथ, फिरती पथकही कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसंच संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी विविध पातळ्यांवर पर्यवेक्षकांच्याही नेमणुका करण्यात आल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज सकाळी लकडगंज झोन अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरीनगर इथं करण्यात आला. या कार्यक्रमास महापौर नीता ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचे 2 थेंब पाजून पोलिओमुक्त भारताचा संकल्प यावेळी करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे लसींना येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष ढोले यांनी या मोहिमेचं उद्घाटन केलं. जिल्ह्यात 2,05,127 बालकांना पोलिओ लस देण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आलं. दुर्गम आणि तात्पुरत्या वस्त्यांसाठी 150 मोबाईल टीम्स कार्यरत असून प्रवासात असलेली मुलंही लसीकरणापासून वंचित राहू नयेत म्हणून 34 फिरती पथकही सज्ज करण्यात आली होती. गडचिरोली इथं आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्ष अॅडव्होकेट प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन झालं. तर वाशिम जिल्ह्यातील 996 बूथवर 2,474 कर्मचाऱ्यांच्या मार्फत 5 वर्षांखालील 1,05,93 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्याचं नियोजन करण्यात आलं.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर महानगरपालिकेने सादर केलेला 2026-27 या आर्थिक वर्षाचा 6,202,48,00,000 अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ असून त्यात सामान्य नागपूरकरांच्या मूलभूत समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं आहे, अशी टीका माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस आमदार डॉ नितीन राऊत यांनी केली. महापालिकेच्या स्थायी समिती सभापतींनी काल सादर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. स्वतःची उत्पन्न साधने निर्माण करण्यात सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. शहराच्या तिजोरीत खडखडाट असताना डक्टिंग पॉलिसी सारख्या घोषणा केवळ मलमपट्टी करण्याचे काम करत आहेत, असं डॉक्टर राऊत म्हणाले. गेल्या काही वर्षांत शहरातील रस्ते, पथदिवे आणि स्वच्छतेची जी दुरवस्था झाली आहे त्यावर या बजेटमध्ये कोणतीही ठोस तरतूद नाही. केवळ पब्लिसिटी स्टंट म्हणून काही योजना पुढे केल्या जात आहेत, असा आरोप डॉक्टर राऊत यांनी केला. समृद्धी महामार्गाने चंद्रपूरवरून अकोल्याकडे जाणाऱ्या कार क्रमांक MH 34BF1346 एका ट्रकला मागच्या बाजूने जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात कारमधील 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. जीवने कुटुंबातील भास्कर, रमेश, लता, आरती आणि तिशा अशी मृतांची नावे असून लोकेशन क्रमांक 105 नांदगाव आणि चांदूर रेल्वेच्या दरम्यान आज सकाळी 11:30 सुमारास हा अपघात झाला. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लष्करी हल्ले केले. इराणनं आपल्या व्यापारी तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेनंही होर्मुझ सामुद्री धुनीजवळ इराणच्या 10 लष्करी ठाण्यांवर हल्ला केला. त्यानंतर इराणनं कुवेत आणि बहारीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दांत इशारा दिला आहे. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर मोठं लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल, असं ते म्हणाले. पाणी फाउंडेशनमार्फत 2022 पासून सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा महाराष्ट्रात 46 तालुक्यात सुरू आहे. विविध टप्प्यात शेतकऱ्यांसाठी काम करत असलेल्या सत्यमेव जयते फार्मर कप 2026 शुभारंभ उद्या मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. फडणवीस यांनी 23 मार्च 2025 रोजी फार्मर कप उपक्रमाचा संपूर्ण महाराष्ट्रात 351 तालुक्यात विस्तार करावा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, ग्रामविकासमधील महिलांच्या उपजीविकेसाठी काम करणारी उमेद आणि पाणी फाउंडेशन यांच्या सहभागातून शेतकऱ्यांसाठी जनचळवळ उभी करण्यासाठी एकत्र विविध टप्प्यावर कार्यवाही सुरू आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पावसानं दखल दिलेली आहे. मागील 24 तासांत यवतमाळ इथं 68 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ नागपुरातील भिवापूर इथं 59, बुलडाण्यात मेहकर इथं 54.1 तर अकोल्यात 50.8 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. आज वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर इथं मुसळधार पावसाचा अंदाज असून हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर उद्या अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान येत्या काही तासांत विदर्भातील बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग. नांदगाव चांदूर रेल्वे दरम्यान समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 5 प्रवाशांचा मृत्यू आणि आज वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई शैलेश औटी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन। गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन। विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन। आज देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्यांचा सहभाग। राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू। भारत आज समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते। जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा त्यांनी आढावा घेतला। कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS आग्रह ही

0: अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं, परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला. देशातही योगविषयक कार्यक्रमांमध्ये कोट्यवधी लोकांनी सहभाग घेतल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या कुटुंबातल्या लग्नसोहळ्याचा आनंद समाजाबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न म्हणून नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबानं गावातल्या सुमारे 3500 लोकांच्या प्रत्येकी 1,00,000 रुपयांच्या अपघाती विम्याची व्यवस्था केल्याचं उदाहरण त्यांनी श्रोत्यांना सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या या उपक्रमाची मन की बातमध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
1: माझ्या आजोबापासून एक शिकवण चालत आलेली आहे, व्यवसाय करा तुम्ही पण त्यासोबत समाजाचं काहीतरी देणं लागतं. त्यामुळे आम्ही माझ्या भावाच्या लग्नामध्ये 365 लोकांचं इन्शुरन्स केलो. त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली. त्याबाबतीत आमच्या परिवाराचा आनंद कोणालाही झालेला नाही, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार आणि आम्हाला त्यांनी आशीर्वाद रूपी संधी दिला त्याबद्दल धन्यवाद.
0: या निमित्तानं केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दिलं जाणारं अपघाती विमा सुरक्षा कवच आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याविषयी प्रधानमंत्र्यांनी माहिती दिली. समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये केला.
2: अंधविश्वास कई बार केवल एक गलत धारणा नहीं होता, वो डर पैदा करता है और जब डर मन पर हावी हो जाता है तो इंसान सच को देखना ही बंद कर देता है. अंधविश्वास में डूबे लोग फिर बिना तर्क के बिना सत्य जाने ऐसे फैसले लेने लगते हैं जिनका बड़ा नुकसान होता है.
0: विज्ञान अनुभव आणि तर्काच्या आधारे अंधश्रद्धेला आव्हान देणाऱ्या पूर्णिमा देवी बर्मन यांचं प्रेरणादायी उदाहरणही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडलं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणारा मात्र आसाममध्ये काही ठिकाणी अशुभ मानला जाणारा हरगिल हा दुर्मिळ पक्षी कशा रीतीनं अनेक गावांचं प्रतीक बनला याबद्दल त्यांनी सांगितलं. ज्यावेळी समाजापर्यंत अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुनाट विचारांतही बदल घडून येतात असं ते म्हणाले. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्यानं आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते असं ते म्हणाले. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहभागानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती त्यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात दिली. ग्रामपंचायतींना बळकटी देण्यासाठी आर्थिक सहाय्य यापुढेही सुरू राहील असं ते म्हणाले. ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत 10 कोटींहून अधिक महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचंही त्यांनी उल्लेख केला. यावेळी चौहान यांच्या हस्ते ग्रामीण अंतर्गत लेखापरीक्षण पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर निर्मितीसाठीच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. वाढवण बंदराच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते. जमीन संपादनाची काही कामं राहिली आहेत, स्थानिकांना विश्वासात घेऊन ती कामं पूर्ण केली जातील असं मुख्यमंत्री म्हणाले. बोईसरमधलं बुलेट ट्रेन स्टेशन, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामाचंही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. आषाढी वारीच्या काळात भाविकांना दर्जेदार सुविधा देतानाच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. आषाढी वारी 2026 तयारीचा आढावा घेत त्यांनी वाखरी पालखीतळ, भक्तिसागर अशा 65 एकर परिसराची आणि चंद्रभागा नदीपात्राची पाहणी केली. राज्यातल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसनं आज मंत्रालयासमोर तसंच शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन केलं. युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झिनत शबरीन यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचं लसीकरण केलं गेलं. पोलिओची लस देण्याकरता ठिकठिकाणी बूथ उभारण्यात आले. ट्रान्झिट बूथ, फिरती पथकही कार्यान्वित करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात आज जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या मोहिमेचं उद्घाटन केलं. जिल्ह्यात 2,05,127 बालकांना पोलिओ लस देण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आलं. रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला. जिल्ह्यात 58,815 बालकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट आरोग्य विभागानं ठेवलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 388,000 बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. बीड जिल्ह्यात भाजपा आमदार नमिता मुंदडा आज राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान 2026 निमित्त नागरी रुग्णालय अंबेजोगाई इथं आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्या. गडचिरोली इथं आमदार डॉ मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्षा ॲडव्होकेट प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन झालं. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते वाखरीत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेची सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनातर्फे ठिकठिकाणी पोलिओ लसीकरणासाठी व्यापक सिद्धता करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. लातूर जिल्ह्यात शिरूर ताजबंद इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे डोस पाजून लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं. जिल्ह्यात आज राबवण्यात आलेल्या पोलिओ लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातही 2,00,000 बालकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवून लसीकरण मोहीम राबवण्यात आली. वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर शिवनी टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात एकाच परिवारातल्या 5 जणांचा मृत्यू झाला. चंद्रपूरहून अकोल्याकडे जाणारी एक मोटार आज सकाळी एका ट्रकच्या मागच्या बाजूला जोरात धडकल्यानं हा अपघात झाला. यात मोटारीतले 5 जण मृत्यूमुखी पडले. राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईतल्या अंधेरी परिसरातून निघालेल्या पर्यटकांच्या बसला पाबेघाटात भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 2 पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे 1 जुलैला राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या सोहळ्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेती, कृषी संलग्न क्षेत्र, फलोत्पादन, सेंद्रिय शेती, कृषी विस्तार आणि विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी संस्था तसंच कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव होणार आहे अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप या स्पर्धेचा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ होत आहे. या स्पर्धेच्या 6व्या टप्प्यामध्ये 25,823 शेतकरी सहभागी होत आहेत असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितलं. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना आज बेलफास्ट इथं सुरू आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी केवळ 21 धावातच आयर्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 14 षटकात आयर्लंडच्या 3 बाद 104 धावा झाल्या होत्या. महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना होत आहे. सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून भारतानं फलंदाजी स्वीकारली. दहशतवाद विरोधी पथकानं जालना शहरात छापा टाकून नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांचा साठा जप्त केला. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर तळेकाटे सप्तलिंगी ते बाव नदी या टप्प्यात वृक्षारोपण करण्याच्या उपक्रमाला आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग आणि राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: Oh, the Eagles made Take It Easy sound so effortless, you know. Ironically, it almost never happened. The song began with Glenn Frey helping Jackson Browne finish an unfinished composition. And that collaboration launched not just a classic single, but effectively introduced all of us, introduced the world to the Eagles themselves. I really love the irony of the title. You know, every time life becomes a little complicated, some or the other wise person, I just did that a bit back, you know, eventually says, take it easy, folks. Yeah, it's wonderful advice, mind you. Except that almost nobody follows it. But for 3.5 minutes, yeah, was it? Yeah, 4 minutes, 16 seconds, in fact, this song makes you believe that it's actually possible. It's 34 minutes past 8 p.m. and about 15 seconds we'll have a triple news treat for you. Marathi news 10 minutes, Hindi news 15 minutes, English news 15 minutes. We come back at 9:15. Remember, 865-766-1071, 865-766-1071 is the WhatsApp destination. Go ahead and express what song you want to hear. News time. It is now.
1: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव. आणि फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू. भारत आज समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते. जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा त्यांनी आढावा घेतला. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. C-295 या स्वदेश निर्मित विमानानं पहिलं उड्डाण केल्याचं सांगून ते म्हणाले, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलं आहे. रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे. स्वदेश निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी DRDO केल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं, परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला. देशातही योगविषयक कार्यक्रमांमध्ये कोट्यवधी लोकांनी सहभाग घेतल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. आपल्या कुटुंबातल्या लग्न सोहळ्याचा आनंद समाजाबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न म्हणून नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबानं गावातल्या सुमारे 3500 लोकांच्या प्रत्येकी 1,00,000 रुपयांच्या अपघात विम्याची व्यवस्था केल्याचं उदाहरण त्यांनी श्रोत्यांना सांगितलं. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी आभारही व्यक्त केले.
2: लोग हर संभव बस और मेट्रो का उपयोग कर रहे हैं, इससे पेट्रोल और डीजल की बचत हो रही है. इसी तरह देश के अलग अलग हिस्सों में प्राकृतिक

0: खाद की खपत बढ़ने की भी खबरें आ रही हैं। साथियों, मुझे इस बात की खुशी है, इस ग्लोबल क्राइसिस का हम भारतीय मिलकर मुकाबला कर रहे हैं।
1: आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्यानं आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते असं ते म्हणाले. गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी यानिमित्तानं केलं. आर्थिक समृद्धीसह सागरी सुरक्षिततेची हमी देणारा हिंदी महासागर आणि परस्पर विश्वासावर असणारी देशांची भागीदारी हे भारताचं स्वप्न आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशल्समध्ये केलं. उच्चस्तरीय बैठकीनंतर सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि सेशल्समधील सहकार्य आणि स्थानिक तसंच आंतरराष्ट्रीय बाबींवर चर्चा केली. हिंदी महासागर क्षेत्राची सुरक्षा आणि समृद्धी ही सामायिक जबाबदारी असल्याचं मोदी यांनी यावेळी नमूद केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशल्सच्या संसदेला संबोधित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन हा सेशल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहभागानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती त्यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात दिली. ग्रामपंचायतींना बळकटी देण्यासाठी आर्थिक सहाय्य यापुढेही सुरू राहील असं ते म्हणाले. ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत 10 कोटींहून अधिक महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचा त्यांनी उल्लेख केला. यावेळी चौहान यांच्या हस्ते ग्रामीण अंतर्गत लेखापरीक्षण पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेजवळच्या बालबेडा जंगल परिसरात नक्षलींनी लपवून ठेवलेला शस्त्रांचा साठा गडचिरोली पोलिसांनी जप्त केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी विशेष शोधमोहीम राबवली. विशेष अभियान पथक, प्राणहिता युनिट, BDDS आणि CRPFच्या संयुक्त पथकानं काल आणि परवा ही कारवाई केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लष्करी हल्ले केले. इराणनं आपल्या व्यापारी तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेनंही होर्मुझ सामुद्रधुनीजवळ इराणच्या 10 लष्करी ठाण्यांवर हल्ला केला. त्यानंतर इराणनं कुवेत आणि बहरीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिला आहे. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर मोठं लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल असं ते म्हणाले. लेबनन, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात नुकत्याच झालेल्या त्रिपक्षीय कराराला हिजबुल्लाचे सरचिटणीस शेख नईम कासिम यांनी विरोध केला आहे. हा करार लेबननच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणारा असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान लेबननचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ ऑन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज दूरध्वनीवरून चर्चा झाली. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएलाला इथं पोहोचली आहे. भारतानं पाठवलेलं मदत साहित्य, वैद्यकीय मदत यामुळं व्हेनेझुएलातल्या बचावकार्याला मदत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हणाले. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी, वित्तहानी झाली. व्हेनेझुएलामध्ये आजही सकाळी अराग्वा किनाऱ्याजवळ भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली. फ्रान्सच्या ईशान्य भागात आज स्काय डायव्हिंगसाठी वापरलं जाणारं एक विमान कोसळून त्यातील सर्व 11 जणांचा मृत्यू झाला. मेर ते मोझेल प्रांताचे प्रतिनिधी एव्ज सेग्यू यांनी ही माहिती दिली. नॅन्सी शहराजवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच आपत्ती निवारण पथकं घटनास्थळी दाखल झाली असून अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. जून महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 53,022 कोटी रुपये समभाग विक्रीद्वारे काढून घेतले आहेत। मात्र महिन्याच्या पूर्वार्धाच्या तुलनेत दुसऱ्या

नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो वाहिनी. एफएम रेनबो वाहिनीचं हे प्रसारण आकाशवाणी मुंबईच्या मध्यम लहरी 1044 किलोहर्ट्स डिजिटल रिसीव्हर म्हणजेच डीआरएमवर आणि न्यूज ऑन एआयआर लाईव्ह या ॲपवर तसंच वेव्ज ओटीडीच्या माध्यमातूनही तुम्ही ऐकू शकत आहात. सकाळचे ठीक 5:04 झालेली आहेत. वंदन कार्यक्रमात तुम्हा सर्वांना मानसी आंबेडकरचा सप्रेम नमस्कार.

वैभवी शेटे यांच्या स्वरातलं हे अन्नपूर्णा स्तोत्र आपण ऐकलं मंडळी. 5:14 झालेली आहेत आणि तुमचा सहभाग कार्यक्रमामध्ये सुरूसुद्धा झालेला आहे. आज 29 जून ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. वटपौर्णिमेचे मेसेजेस माझ्यापर्यंत पोहोचायलाही लागलेले आहेत. जून महिन्यातल्या अतिशय महत्त्वाच्या अशा 4 आठवड्यांना संपवून आपण या आजच्या सोमवारी आपण भेटलेलो आहोत आणि आपण गप्पा मारणार आहोत. म्हणावा तसा नसला झाला तरी पाऊस हजेरी लावतो आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने तो आपल्याला भेटायला मुंबईमध्ये आलेला आहे. तुम्ही जिथून हा कार्यक्रम ऐकत असाल तिथे सुद्धा कदाचित पाऊस असेल. पण पाऊस असला तरी सुद्धा वडाची पूजा करण्यासाठी बऱ्याच जणींनी बेत केलेले आहेत. त्याच्यासाठी खास साड्या मागवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी त्याचं फोटो सेशन काहींनी आधीच करून सुद्धा ठेवलेलं आहे. तर नक्की याच्यातला शास्त्रार्थ काय आहे तो काय सांगतो आणि वेगवेगळ्या मंदिरांमध्ये शिल्पांमध्ये आपल्याला वडाच्या झाडाची पूजा म्हणजे वटवृक्ष पूजन हे कसं पाहायला मिळतं, त्याचं सूत्रवेष्टन त्याच्याबद्दल काय लिहिलेलं आहे, हे सगळं आज आपण बोलणार आहोत वंदन कार्यक्रमात. तुम्ही सुद्धा जरूर सहभागी व्हा. 8657661071 हा आहे व्हॉट्सअपचा क्रमांक आणि थेट बोलायचं असेल तर डायल करा 4515-41-32 किंवा 4515-41-33. 02 हा आहे एसटीडी कोड मुंबई बाहेरच्या श्रोत्यांच्यासाठी. कार्यक्रमात छान छान गाणी असणारच आहेत. सोमवार आहे त्यामुळे भगवान शंकरांची गाणी ऐकवा किंवा वटपौर्णिमा आहे तर वडाची गाणी ऐकवा अशा डिमांड्स तुमच्या यायला लागलेल्या आहेत मेसेजेसवर. पण त्याहीपेक्षा छान भक्तिमय अशी गाणी तुम्हाला ऐकवण्याचा मी प्रयत्न आज करणारच आहे. तर आपल्या कार्यक्रमातलं हे पहिलं गीत तुमच्यासाठी.

मंडळी, आज वटपौर्णिमा आहे आणि त्याचा मुहूर्त हा 29 जूनच्या सकाळी 3:06 सुरू झालेला आहे आणि त्यामुळे सकाळपासूनच आमच्या व्हॉट्सॲपच्या या क्रमांकावर अनेक जणांचे AI पावर्ड असे वटसावित्रीच्या शुभेच्छा देणारी इमेजेस भरपूर पोहोचत आहेत. आता आपण या अशा इलेक्ट्रॉनिक स्वरूपामधून वटसावित्रीची पूजा करायला लागलेलो आहोत. एका दृष्टीने ही सुद्धा क्रांतीच म्हणायला हवी, पण नेमकं याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे आणि याच्याबद्दल शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे की ती वडाच्या झाडाची पूजा कशी करावी, तर त्याचं थोडंसं शोधाशोध करत असताना मला जे सापडलं ते तुमच्यासोबत आज मला वाटून घ्यायचं आहे, तुम्हाला हे सांगायचं आहे. कारण त्याच्यामधल्या श्लोकांमध्ये जी वर्णनं आहेत ती अगदी व्यवस्थित आणि स्पष्टपणे सांगितलेली आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये शंकेला खरं तर कुठलाही वाव ठेवलेला नाही आहे, पण काळानुसार त्याच्यामध्ये हे बदल जे घडत गेलेले होते त्या पद्धती कदाचित बदलत्या काळानुसार बदलत्या गरजांनुसार मागण्यांनुसार केले गेले असावेत. तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असं आहे की तत्र कुड्या आदी दीपचंदना दिना वटवृक्ष ब्रह्मसावित्र्य आदी च चित्ररूपेण विलिख्य तत्रो अद्य उपासना इति दिनम संस्कृतम वटमूले पूजाम कुर्या तथा. म्हणजे काय करावं, तर वडाच्या मुळांच्या पाशी पूजा करण्याची गरज नाही. वटवृक्ष, ब्रह्म, सावित्री, यम, रेडा, नारद इत्यादींचं चित्ररूप जरी आपण पूजलं तरी चालणार आहे असं त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. पूजनम अहम करीप्ये पद्मपत्रासनस्थ ब्रह्म कार्याम चतुष्मुख. म्हणजे चार मुख असलेल्या ब्रह्माचं चित्र त्याच्यामध्ये आरेखित करावं आणि तिथे सावित्री काय करते आहे, सावित्री तस्य कर्तव्याम उत्संगम गतात तथा. म्हणजे ती तिचं कर्तव्य करून तिथे पोहोचलेली आहे आणि ती प्रत्यक्ष त्याच्याशी संवाद करते आहे असं चित्र रेखाटावं असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. स्पष्ट त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की गंधादीपम च उपचारे संपूज्य सुरास्वे अत्यात अभि कंपे कुंड्यात. म्हणजे त्याच्यामध्ये काय करावं, तर गंध दीप आदी सर्व उपचार करावे आणि प्रत्यक्ष सूत्रमार्चन करावं असं त्याच्यामध्ये कुठे कुठे लिहिलेलं आहे. तर सूत्रमार्चन हे घरामध्ये पाटावर चंदनाने काढलेल्या या सर्व चित्रांच्या भोवती करायचं आहे. प्रत्यक्ष वडाच्या झाडाच्या पाशी जाऊन तिथे कुठेही किती प्रदक्षिणा घालाव्या वगैरे असं काही विधान नाही आहे. आणि प्रत्यक्ष वडाला सूत्रवेष्टन करावं एवढंच म्हटलेलं आहे, ते किती वेळा गुंडाळावं हे काही निर्धारित नाही आहे. तर असं बरंच काही मला सापडलं आहे जे मला तुम्हाला सांगायचं आहे. ज्या प्रकारचं वटसावित्रीचं पूजन आपण पाहत आलेलो आहोत किंवा आपण ऐकत आलेलो आहोत त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी मला सापडलंय. बघूया आता काय काय आपल्याला अजून त्याच्यामधनं जाणून घेता येतंय आणि छान छान गाण्यांचाही आनंद आपण घेऊया वंदन कार्यक्रमात.

0: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.